धन गुरु नानक देव जी महाराज श्री राग दे पावन पवित्र वाक दे चौथे राहा ओदे जो मुख गल साढ़े सामने रखते ने खान पीन का भी मसला हल हो जाए, पहनण का मसला भी हल हो जाए, सारे मनोरंजन दे साधन भी प्राप्त होन, लेकिन प्राणा दे च इक प्यास रह जांदी है परिवार दी। मेरा परिवार भी होवे, मनुख समाजिक प्राणी है, तनहा नहीं रह सकदा, कल्ला नहीं रह सकदा। पशुआं दी कोई समाजिक जिंदगी नहीं है, और पशु अकल्ले तनहा जिंदा रह सकदे ने। और अक्सर देखा गया बेशतर पशु तनहाई दिच रह जांदे ने, और तनहाई उनां लई कोई तनहाई नहीं, मन दी दुनिया ही नहीं है, सिर्फ तन दी दुनिया है, लोड़ां दी पूर्ति हो गई, मस्त होके सौ जांदे ने। मनुख मानसिक तल ते जीण वाला है और समाजिक प्राणी है, इस नूं परिवार भी चाहिदा है, और परिवार विच मां बाप पत्नी तियां पुत्र भरा मित्र, और इस तरीके नाल तीन प्रणालियां समाजिक रिश्तियां दियां गिणियां गईयां ने, दादकियां दे रिश्ते, नानकियां दे रिश्ते, सौरियां दे रिश्ते। तीन रिश्ते चलदे ने इक पिता तो, इक मां तो, इक पत्नी तो। पत्नी नूं इक पासे कर दईए सौरियां दे कोई रिश्ते नहीं, मां नूं इक पासे कर दईए नाने हाल बचदा ही नहीं, पिता नूं एक पासे कर दईए दादकियां दी प्रणाली चलदी ही नहीं। समाजिक रिश्तियां दियां ए तीन शाखावां ने, दादके नानके सौरे। तो चूंकि मनुख समाजिक प्राणी है, इनू दादकियां दे रिश्ते चाहिदे ने, इनू नानकियां दे रिश्ते चाहिदे ने, इनू सौरियां दे रिश्ते चाहिदे ने। मनुख दे कोल बहुत सारे साजो समान दे माण दे नाल नाल रिश्तियां दे भी माण हुंदा है, रिश्तेदारां दा भी माण हुंदा है, संबंधियां दा भी माण हुंदा है। इह गल वखरी है कि इन्हां रिश्तियां दे चों किहड़ा व्यक्ति उस नूं अधिक प्यारा है, ज्यादा प्यारा है, पर फिर भी इन्हां तीन रिश्तियां दी प्रणालियां दी अपनी प्रधानता मनुखी जगत दे च बनी आई है और है। नानके दादके सौरे। सिख जगत दे महान दार्शनिक संत भाई साहब भाई गुरदास जी वो कहने ने, हे परिपूर्ण परमात्मा, मैं तेरे रिश्ते तो सारे रिश्ते कुर्बान करदा, सदके करदा। बड़े सोहने ढंग नाल उन्होंने एक कवित दे इन्हां रिश्तियां दी गिणती कीती है, और अपना मनोवेग अपना मनोभाव प्रदर्शित कीता है। नहीं ददसार पिता पितामह पर पितामह सजन कुटुंब सुत बांधव ना भराता है। पिता पिता दा पिता दादा, फिर उसका पिता परदादा, फिर उसका पिता लकड़ दादा। इस तरीके नाल ए दादके घरानिया दे रिश्ते भरा ने पुत्र ने, ए सारे दा सारा दादका कहलांदा है। आप कहने नहीं ददसार पिता पितामा पर पितामा सजन कुटुंब सुत बांधव ना भराता है। नहीं ननसार माता पर माता वृद्ध माता मामी मामू मासी मौसा विविध विख्याता है। नानकियां दे सारे रिश्ते चलदे ने मां तो, मां मां दी मां नानी, फिर उसकी मां प्रणानी, मामे मामिया मासी इत्यादक मासड इत्यादक, ये सारे रिश्ते मां करके ने। भाई जी कहने ने, नहीं ननसार माता पर माता वृद्ध माता मामी मामू मासी मौसा विविध विख्याता है। नहीं ससुरार सास ससुर सारो ओ सारी नहीं ब्रितीसर जाचक ओ ना दाता है। पत्नी तो जड़े रिश्ते चलते ने,
साला है, साली है, सास है, सौरा है, ये सारे पत्नी तो चल देने। मैं फिर अर्ज करा, पिता नु एक पासे करिए, दादकियां दी प्रणाली खत्म, मां नहीं तो नानकियां दा पसारा खत्म, पत्नी एक पासे तो कौन साला कौन साली, कौन सस ते कौन सौरा, ये रिश्तियां दी प्रणाली टूट जांदी है। खड़ी है सौरियां दी प्रणाली पत्नी ते, खड़िया है दादकियां दा संसार पिता ते, नानकियां दी दुनिया मां ते। भाई साहब भाई गुरदास जी चौथी पंक्ति देच अपना मनोभाव इंज प्रदर्शित कर देने, नहीं ससुरार सास सुसर सारो ओ सारी, नहीं ब्रितीसर जाचक ओ न दाता है, असन बसन धन धाम काहू में न देखियो, जैसे गुरसिख साध संगत को नाता है। गुरु दी संगत च बैठ के सुरत नु जिहड़ा प्रभु नाल जोड़ लेना है, ये जो रिश्ता है ये जो नाता है, भाई साहब कहते दुनिया च कोई ऐसा नाता नहीं, पर इस दी तह दिच थोड़ा ते जो है जाना पेगा। आखिर ए संबंध परिपूर्ण परमात्मा दे बनाए हुए ने। तिया पूत सब हरके किए, सबना को संबंध कर दिए, फिर मात पिता सुत बंधक भाई, नानक हो आपार ब्रह्म सहाई। यतीन कह देने असि उसनु जिसने मां नहीं, जिस दिए पिता नहीं, यतीम है, यतीम है। पति नहीं तो उस पत्नी नु बेवा कह दिता जांदा है, और पत्नी नहीं तो उसका पति होना खत्म हो जाता है, इंसान रह जाता है, मनुख रह जाता है, हुण ये पति नहीं है, पत्नी करके ही पति सी। ये रिश्ते एक खास वजूद नु, इस खास अवस्था नु, एक खास मनोवेग नु जन्म दे देने। और बच्चा ही नहीं ते मां किथे, कदी बगौर मुताला करिए, सिर्फ बच्चे दा जन्म नहीं होया मां दा भी जन्म होया है, सिर्फ बच्चे दा जन्म नहीं होया प्यो दा भी जन्म होया है। कहिंदे आ बच्चा पैदा होया, बच्चा पैदा होया, पर अधूरी गल करदे आ, नहीं कहना चाहिदा मां दा जन्म होया, मां दा जन्म होया है। अधूरी गल करदे आ लड़का पैदा होया, लड़का पैदा होया, पर कह देना चाहिए पिता पैदा होया, पिता पैदा होया। इत एक दूसरे दे सारे रिश्ते खड़े ने, सारे जो है संबंध खड़े ने। अध्यात्मक संबंधा दी खान है गुरु, गुरु नु हटा दईए, ना कोई संत, ना कोई ऋषि, ना कोई मुनि, ना कोई जोगी, ना कोई पीर, ना ही कोई पैगंबर, ना ही कोई अवतार, ना ही कोई भगत, ये सारे रुतबे गुरु तो जन्म देने। एक पत्नी नु हटा दईए, शाखावां सारियां ही खत्म हो जाणगियां। यही एक रिश्ता है पति पत्नी दा, जो दाद के अगा चल के दाद के नानके ते सौरियां नु जन्म देता है। एक रिश्ता नहीं तो मनुखी वैण खत्म हो जाता है, और मनुखी वैण खत्म हो गया तो किथे दाद के, किथे सौरे, और किथे नानके। तो जिथे अध्यात्मक रिश्तियां दा केंद्र गुरु है, समाजिक रिश्तियां दा केंद्र पति ते पत्नी ने। इस एक रिश्ते तो तमाम समाजिक रिश्तियां दा जन्म होंदा है, खला पैदा हो जांदा है उस मनुख दी जिंदगी च, चाहे स्त्री है ते चाहे पुरुष है। अगर वो सिर्फ स्त्री रह गई है, पत्नी नहीं बेवा हो गई है, अगर वो सिर्फ पुरुष रह गया है, पति नहीं, तो उसकी दुनिया विच उसके अनुभव विच फौरन ये गल आ जांदी है, किथे दादके, किथे सौरे, किथे नानके, सब रिश्तियां दराड़ पै जांदी है। और ये दराड़ा कई दफा ओदी अखां दे सामने इतनियां ही वधदियां ने, ढेरी हो जांदियां ने, और उस दिन पता चलदा है इत एक करके ही सारियां रिश्तियां दियां दीवारां खड़ियां सन, सारे रिश्तियां दे महल खड़े सन, इत एक दे टुटण नाल सारियां दराड़ा पै गईयां,
جیسے بنیاد دے دراڑ پی جائے، بنیاد ایک پاسے ہو جائے تو دھراتل ہو جاندا ہے محل، ہو بہو پتی ایک پاسے ہو جائے، پتنی ایک پاسے ہو گئی تو داد کے سورے نانکیاں دا محل دھراتل ہو جاندا ہے، دراڑا پی جاندی ہیں، سب رشتے ڈھیر ڈھیری ہو جاندے نے۔ اور ای دو رشتے نے جنہاں نوں میری ضمیر نے کدی خون دا رشتہ نہیں منیا، سکھ تے گرو دا رشتہ، پتی تے پتنی دا رشتہ۔ اور دھن گرو نانک دیو جی مہاراج دی بانی وی پتی تے پتنی دے رشتے نوں خون دا رشتہ نہیں مندی۔ آپ کہندے نے دھن پر اے نہ آکھین، بہن اکٹھے ہوئے ایک جوت دوئے مورتی، دھن پر کئیے سوئے۔ پتی تے پتنی اسنوں کہندے نے جو جوت اک ہو گئی ہے، من اک ہو گئے، بھاوے شریر دو نے اوتے رہن گے، اوتے الگ رہن گے، پر جوت اک ہو گئی ہے۔ بھاوے اوپر دو کمرے کھڑے نے پر تھلے بنیاد اک ہے، بھاوے نہ دو کمرے چ الگ الگ رنگ ہے، الگ الگ ڈھنگ دا فرنیچر ہے، الگ الگ ڈھنگ دی سجاوٹ ہے، پن بنیاد اک ہے۔ دھن گرو نانک دیو جی مہاراج پتی پتنی دے رشتے نو خون دا رشتہ نہیں مندے۔ اور روح زمین تے یہی اوتاری پرش ہے جس نے بلند بانگ کہہ دیتا یہ کوئی خون دا رشتہ نہیں ہے، یہ تے ایک جوت دوئے مورتی، دھن پر کئیے سوئے۔ اے جوت ایک ہے، من ایک ہے، وچار ایک نے، صرف شریر دو نے اور پریپورن پرماتما نے اس طرح دے دو شریر بنائے نے، پر من ایک نے۔ مہاراج کہندے نے بھول کے بھی انہاں نوں پتی پتنی نہ آکھنا، جو ساری زندگی ایک کوئی مکان وچ رہے نے پر جوت ایک نہیں ہو سکی۔ دھن پر اے نہ آکھیں، مہاراج کہندے نے بھول کے بھی نہ آکھو، اے پتی ہے، اے پتنی ہے۔ دھن پر اے نہ آکھیں، بین اکٹھے ہوئے ساری زندگی اکٹھے رہے، ایک کو مکان دچ رہے، ایک کو استھان دچ رہے، دنیا دی نظرہ چوی اس طرح جاپے جو اکٹھے رہ رہے نے، خوش خرم رہ رہے نے، ٹھیک رہ رہے نے، پر صاحب کنن نہیں۔ دھن پر اے نا آکھین، بین اکٹھے ہوئے ایک جوت دوئے مورتی، دھن پر کئیے سوئے۔ دوہاں دی جوت اک ہو جائے، وچاراں دی اتنی گہری سانجھ ہو جائے، ایک پتنی ہو جائے، ایک پتی ہو جائے، ایک دوجے دی پت، ایک دوجے دے ہتھ وچ ہوئے، ایک دوجے دی عزت ایک دوجے دے ہتھ وچ ہوئے، اور اپنے ہتھاں نو اتنا سنبھال کے رکھن کہ میرے ہتھ وچ کسے دی پت ہے، میرے ہتھ وچ کسے دی عزت ہے، میرے ہتھ وچ کسے دا سکون ہے، میرے ہتھ وچ کسے دی شانتی ہے، میرے ہتھ وچ کسے دی زندگی ہے۔ اپنے ہتھاں نو پتی سنبھال کے رکھے اور اپنے ہتھاں نو پتنی سنبھال کے رکھے، اور اس طرح جوت اک ہو جائے تو صاحب کہندے نے اے پتی پتنی نے۔ اور یہی ایک رشتہ ہے جو دادکیاں دے رشتے نو جنم دیندا ہے، نانکیاں دے رشتے نو جنم دیندا ہے، سوریاں دے رشتے نو جنم دیندا ہے۔ یہ رشتہ ٹوٹ گیا اور یہ رشتہ ہے نہیں تو سورے کتھے، نانکے کتھے تے دادکے کتھے؟ گرو نالی کوئی سنبند نہیں تو رشی ہونا، سنت ہونا، بھگت ہونا، جوگی ہونا، مہان تیاگی ہونا، بیراگی ہونا، یہ سب کچھ کتھے ہے؟ یہ پرگٹی نہیں ہو سکتا، یہ اجاگری نہیں ہو سکتا۔ اور باقی رشتے جنم ہی نہیں لے سکتے جے پتی تے پتنی دا رشتہ نہیں۔ تو منکھ دے پراناں وچ بڑی پربل پیاس ہے، ایک چھوٹا جیا بچہ ہے، چاہی دیئے ماں، چاہی دا پتا، پر جیسے جیسے یہ وڈا ہوندا ہے اور اس نو تنہائی اکھر دی ہے تو چاہی دیے بہن، چاہی دا گھرا، ماں باپ نال برابری نہیں کر سکدا سی، ایسا بھی چاہی دا ہے جتھے کچھ برابری محسوس ہوئے۔ بہن تے برا دچ برابری ہے، بھائی بھائی دچ برابری ہے، اور جتھے برابری نہ ہوئے اتھے انہاں نو دو برا کہنا بے مینی ہے۔ جتھے برابری نہیں شاید وہ بہن تے برا نہیں نے۔ ماں باپ نال برابری کرنی اوکھی سی، ماں وڈی ہے، پیو پیو ہے، اس دے ہتھاں چ پلے ہے، وڈا ہویا ہے،
और उस दी असीसा नाल इसने चलना फिरना सिखया है, वड्डा होया है। इदे प्राण इदी आत्मा तड़प दिए कोई ऐसा भी होवे जिन्हों मैं कह दिया ये मेरे वर्गा मेरे वर्गा है, बराबरी तू चाही दिए भैन चाहिदा भरा बहुत वड्डी घाट रह जांदी उस मनुख दी जिंदगी च जिसका भरा ना होवे। लोकी कह देंदे ने इदियां ते बावां ही कोई नहीं, और कह देंदे ने इदी ते बहन नहीं इदा ते कोई मान ही नहीं। भैन भरा ते मान कर दी है, भरा भैन ते मान करदा है। अक्सर ऐसा जो है देखिया गया तो कहिंदे मान तां ही नहीं रह जांदा अगर भरा नहीं है भैन नहीं है। नानक सास भराई महाराज स्त्री दी उपमा इंज पै कर दें, नानक सास सबराई ए पागा वाली है क्योंकि सबराई ए चंगे भरावां वाली है, ए मान तान वाली है, एदे भरा ने एवें नहीं है, एदे भरा भी ने, ए नहीं आखिया एदे मां बाप भी ने, नहीं ए भरावां वाली है। उस स्त्री दी भारतीय समाज दे च आदकाल तो मान प्रतिष्ठा बनी हुई है, कह दिता जांदा है ते भरावां वाली है, एदे भरा ने, ए एवें नहीं, ए नहीं आख्या जांदा एदा प्यो भी है एदी मां भी है, नहीं नानक सास सबराई। धन गुरु नानक देव जी महाराज कहंदे ने एदे भरावां वाली है, एवें थोड़ी है। तो भरा भैण दा मान है, भैण भरा दा मान है, भरा भरा दी बराबरी है, एक रिश्ता भी जो है चाहिदा है। अगां चल के प्राणा दे च इक होर प्यास पैदा होंदी है, एक उमंग पैदा होंदी है, विपरीत दी कशिश जिसनूं धन गुरु नानक देव जी महाराज ने बड़े सोहणे ढंग नाल उजागर कीता है। पुरख में नार, नार में पुरखा, बूझो ब्रह्म ज्ञानी। ए दुनिया दे ब्रह्म ज्ञानियो एक गल नूं समझो, एक गल नूं जाणो, कोई पुरुष पूर्ण तौर ते पुरुष नहीं, उस दे अंदर अद्धी स्त्री बैठी है। कोई स्त्री पूर्ण तौर ते स्त्री नहीं, उस दे अंदर अधूरा पुरुष भी बैठा है। अगर मां बाप तो ए शरीर आया तो इस शरीर दे च कुछ मां दी अंश है, इस शरीर दे च कुछ पिता दी अंश है। कोई पुरुष हो गया तो मैज इस वास्ते हो गया, पिता दी अंश इस दे च ज्यादा है, मां दी घट है। और कोई स्त्री हो गई है, कोई लड़की हो गई है, वो मैज इस वास्ते हो गई है कि इस दे च स्त्री दी अंश मां दी अंश ज्यादा है, पिता दी घट है। लेकिन कोई ऐसा पुरुष नहीं जिस दे अंदर स्त्री नहीं, और कोई ऐसी स्त्री नहीं जिस दे अंदर पुरुष नहीं। तो इत्थों एक विचार चली कि हर पुरुष दे अंदर स्त्री अर्ध अंग दे च है, अधूरी है अंदर, और हर स्त्री दे अंदर पुरुष अर्ध अंग है, अर्धांग नहीं। स्त्री नूं पुरुष ने अर्धांगनी आख्या, ए गल वखरी है कि स्त्री दी दृष्टि च और स्त्री दे संसार दे च पुरुष भी अर्ध अंग है। कारण पुरुष दे अंदर स्त्री दे अंदर भी जो पुरुष है वो अधूरा है, ए अधूरा पुरुष संपूर्ण होना चाहंदा है, और पुरुष दे अंदर वो जिहड़ी अधूरी स्त्री है वो संपूर्ण होना चाहती है। अंदरों इस नूं पूरा करना प्रकृति ने कोई साधन नहीं बनाए, इस नूं बाहरों पूरा करना पैंदा है, और इसे ही पूर्ण करन नूं ही विवाह ते आनंद कारज कहंदे ने, शादी कहंदे ने। अधूरी स्त्री अज संपूर्ण होण लगी है, अधूरा मनुख अज संपूर्ण होण लगा है, वो अर्ध अंग अज संपूर्ण अंग हो गई, और वो अर्ध अंग जो पुरुष सी अज संपूर्ण होया। शायद इसे वास्ते बहुत वड्डी खुशी मनाई जांदी है, अधूरा संपूर्ण हो गया है, अधूरा अज पूरा होया है। दरअसल स्त्री अज संपूर्ण हुई है और पुरुष अज संपूर्ण होया, तो संपूर्णता होनी एक बहुत वड्डी खुशी है। संसार दे तल देते ए संपूर्णता है, और संपूर्णता बहुत वड्डी खुशी है। सारी दुनिया विच मनुखी जगत विच इस खुशी वर्गी होर फिर कोई खुशी नहीं है। समझ लो सारियां खुशियां इस एक खुशी दे आले दुआले परिक्रमा कर दिया ने, घूमदिया ने और प्रार्थना कर दिया ने। ए मूल खुशी है, ए बुनियादी खुशी है। और अक्सर ऐसा जो है देखते हैं
ਅਧੂਰੀ ਰਹਿ ਜਾਂਦੀ ਹੈ ਉਹਨਾਂ ਲੋਕਾਂ ਦੀ ਜ਼ਿੰਦਗੀ ਜਿਨ੍ਹਾਂ ਦੇ ਅੰਦਰ ਇਸਤਰੀ ਅਰਧ ਅੰਗ ਹੀ ਰਹਿ ਗਈ, ਸੰਪੂਰਨ ਨਾ ਹੋ ਸਕੀ। ਜਿਨ੍ਹਾਂ ਦੇ ਅੰਦਰ ਪੁਰਸ਼ ਅਰਧ ਅੰਗ ਹੀ ਰਹਿ ਗਿਆ, ਸੰਪੂਰਨ ਨਾ ਹੋ ਸਕਿਆ। ਧੰਨ ਗੁਰੂ ਨਾਨਕ ਦੇਵ ਜੀ ਮਹਾਰਾਜ ਨੇ ਤੇ ਕਿਸੇ ਵਿਚਾਰਧਾਰਾ ਨੂੰ ਛੁਪਾਇਆ ਨਹੀਂ, ਸਾਹਮਣੇ ਸਪਸ਼ਟ ਕਰਕੇ ਕਹਿ ਦਿੱਤਾ ਹੈ, ਬਾਲੀ ਰੋਵੈ ਨਾਏ ਭਤਾ ਨਾਨਕ ਦੁਖੀਆ ਸਭ ਸੰਸਾਰ। ਬਾਲੀ ਇਹ ਕੁਆਰੀ ਕੰਨਿਆ ਜੋ ਵਿਆਹਣ ਯੋਗ ਹੋ ਗਈ ਹੈ, ਇਹਦਾ ਰੋਣਾ ਹੋਰ ਕੁਛ ਵੀ ਨਹੀਂ ਹੈ, ਇਹ ਸੰਪੂਰਨ ਹੋਣਾ ਚਾਹੁੰਦੀ ਹੈ। ਇਹਦੇ ਅੰਦਰ ਜੋ ਅਧੂਰਾ ਪੁਰਸ਼ ਹੈ ਉਹ ਸੰਪੂਰਨ ਹੋਣਾ ਚਾਹੁੰਦਾ ਹੈ। ਇਸਦਾ ਮੂਲ ਦੁੱਖ ਇਹੀ ਹੈ, ਇਹਦਾ ਪ੍ਰਬਲ ਦੁੱਖ ਇਹ ਹੈ। ਜਵਾਨੀ ਦੀ ਦਹਿਲੀਜ਼ ਵਿਚ ਕਦਮ ਰੱਖਦੇ ਹੀ ਇਕ ਪੁਰਸ਼ ਦਾ, ਇਕ ਮਰਦ ਦਾ ਸਭ ਤੋਂ ਵੱਡਾ ਦੁੱਖ ਇਹੀ ਹੈ ਕਿ ਉਸਦੇ ਅੰਦਰ ਜੋ ਅਧੂਰੀ ਇਸਤਰੀ ਹੈ ਉਹ ਸੰਪੂਰਨ ਹੋਣਾ ਚਾਹੁੰਦੀ ਹੈ। ਤੋ ਇਸ ਤਰ੍ਹਾਂ ਸਮਾਜਿਕ ਇਹ ਰਿਸ਼ਤਾ ਜੋ ਪਤੀ ਪਤਨੀ ਦਾ ਹੈ, ਇਹ ਇਕ ਦੂਜੇ ਨੂੰ ਸੰਪੂਰਨ ਕਰਦਾ ਹੈ। ਅਗਰ ਪਤਨੀ ਨੇ ਵਾਕਈ ਪਤੀ ਨੂੰ ਸੰਪੂਰਨ ਨਹੀਂ ਕੀਤਾ, ਤੋ ਉਸ ਪਤੀ ਦੇ ਅੰਦਰ ਜੋ ਅਧੂਰੀ ਇਸਤਰੀ ਸੀ ਉਹ ਸੰਪੂਰਨ ਨਹੀਂ ਹੋਈ, ਔਰ ਉਸ ਪਤੀ ਦੇ ਅੰਦਰ, ਉਸ ਪੁਰਸ਼ ਦੇ ਅੰਦਰ ਜੋ ਅਧੂਰੀ ਇਸਤਰੀ ਬੈਠੀ ਹੈ ਉਹ ਅੰਸ ਮਾਂ ਦੀ ਹੈ, ਅਧੂਰੀ ਅੰਸ ਉਸ ਦੇ ਅੰਦਰ ਮਾਂ ਦੀ ਹੈ। ਔਰ ਜੋ ਲੜਕੀ ਹੈ, ਉਹ ਜੋ ਬੱਚੀ ਹੈ, ਉਹ ਜੋ ਪਤਨੀ ਹੈ, ਉਸ ਦੇ ਅੰਦਰ ਅਧੂਰੀ ਅੰਸ ਪਿਤਾ ਦੀ ਹੈ। ਮਾਂ ਬਾਪ ਤੋਂ ਸਰੀਰ ਆਇਆ ਹੈ ਤੋ ਅੰਸ ਤੇ ਮਾਂ ਬਾਪ ਦੀ ਹੈ। ਤੋ ਇਸਤਰੀ ਦੇ ਅੰਦਰ ਅਧੂਰਾ ਪੁਰਸ਼ ਜੋ ਬੈਠਾ ਹੈ ਉਹ ਅਧੂਰਾ ਪਿਤਾ ਹੀ ਹੈ, ਔਰ ਇਸਤਰੀ ਦੇ ਅੰਦਰ ਜੋ ਅਧੂਰਾ ਪੁਰਸ਼ ਬੈਠਾ ਹੈ ਉਹ ਪਿਤਾ ਹੀ ਹੈ, ਔਰ ਪੁਰਸ਼ ਦੇ ਅੰਦਰ ਜੋ ਅਧੂਰੀ ਇਸਤਰੀ ਬੈਠੀ ਹੈ ਉਹ ਮਾਂ ਹੀ ਹੈ। ਇੰਜ ਕਹਿ ਲੋ, ਜੀਵਨ ਭਰ ਪੁਰਸ਼ ਮਾਂ ਦੀ ਤਲਾਸ਼ ਕਰਦਾ ਹੈ, ਜੀਵਨ ਭਰ ਇਸਤਰੀ ਪਿਤਾ ਦੀ ਤਲਾਸ਼ ਕਰਦੀ ਹੈ, ਔਰ ਉਸ ਨੂੰ ਆਪਣੇ ਪਤੀ ਵਿਚ ਪਿਤਾ ਦੀ ਝਲਕ ਨਾ ਮਿਲੇ, ਆਪਣੀ ਪਤਨੀ ਵਿਚ ਮਾਂ ਦੀ ਝਲਕ ਨਾ ਮਿਲੇ, ਯਕੀਨ ਜਾਣੋ ਤ੍ਰਿਪਤੀ ਨਹੀਂ ਆਉਂਦੀ। ਸਾਰੀ ਜ਼ਿੰਦਗੀ ਅਧੂਰਾਪਣ ਰਹੇਗਾ, ਖਟਕਦਾ ਰਹੇਗਾ, ਬੋਝ ਰਹੇਗਾ। ਔਰ ਵਾਕਈ ਇਸਤਰੀ ਵਿਚ ਕਿਧਰੇ ਮਾਂ ਦੀ ਝਲਕ ਮਿਲ ਗਈ, ਮਾਂ ਦੇ ਸੁਭਾਵ ਦੀ ਝਲਕ, ਮਾਂ ਦੀ ਮਮਤਾ ਦੀ ਝਲਕ, ਮਾਂ ਦੀ ਸ਼ਫਕਤ ਦੀ ਝਲਕ, ਮਾਂ ਦੀ ਹਮਦਰਦੀ ਦੀ ਝਲਕ, ਮਾਂ ਦੇ ਪਿਆਰ ਦੀ ਝਲਕ, ਮਾਂ ਦੀ ਕੁਰਬਾਨੀ ਦੀ ਝਲਕ ਜੇ ਕਿਧਰੇ ਪਤਨੀ ਦੇ ਚ ਮਿਲ ਗਈ ਤਾਂ ਸਮਝ ਲੋ ਪੁਰਸ਼ ਸੰਪੂਰਨ ਹੋ ਗਿਆ, ਮੁਕੰਮਲ ਹੋ ਗਿਆ। ਔਰ ਇਸ ਤਰ੍ਹਾਂ ਇਸਤਰੀ ਨੂੰ ਜੇ ਕਿਧਰੇ ਪਤੀ ਦੇ ਚੋਂ ਆਪਣੇ ਪਿਤਾ ਦੇ ਪਿਆਰ ਦੀ ਝਲਕ ਮਿਲ ਗਈ। ਬਾਲ ਕੰਨਿਆ ਕੋ ਜੈਸੇ ਬਾਪ ਪਿਆਰਾ ਭਾਈ ਕੋ ਅਤ ਭਾਈ। ਗੁਰੂ ਨਾਨਕ ਦੇਵ ਜੀ ਮਹਾਰਾਜ ਕਹਿੰਦੇ ਨੇ ਕਿ ਬੱਚੀ ਇਹ ਬਾਲ ਕੰਨਿਆ ਪਿਤਾ ਦੀ ਤਰਫ ਲਪਕਦੀ ਹੈ, ਇਹ ਬਾਹਾਂ ਪਸਾਰਦੀ ਹੈ, ਇਸਦਾ ਮਾਣ ਤਾਣ ਪਿਤਾ ਹੈ, ਇਹ ਪ੍ਰਕਰਮਾ ਪਿਓ ਦੇ ਆਲੇ ਦੁਆਲੇ ਕਰਦੀ ਹੈ, ਔਰ ਪਿਓ ਦਾ ਪਿਆਰ ਵੀ ਅਕਸਰ ਇਸ ਲਈ ਛਲਕਦਾ ਹੈ, ਇਸ ਲਈ ਜੋ ਹੈ ਉਮੜਦਾ ਹੈ। ਪਤੀ ਦੇ ਚੋਂ ਇਹ ਪਿਆਰ ਨਾ ਮਿਲਿਆ, ਪਿਤਾ ਦੇ ਪਿਆਰ ਦੀ ਝਲਕ ਨਾ ਮਿਲੀ, ਪਿਤਾ ਦੇ ਪਿਆਰ ਦੀ ਸ਼ਫਕਤ ਨਾ ਮਿਲੀ, ਪਿਤਾ ਦੇ ਪਿਆਰ ਦਾ ਹੁਲਾਰਾ ਨਾ ਮਿਲਿਆ, ਇਹ ਇਸਤਰੀ ਵੀ ਅਤ੍ਰਿਪਤ ਰਹੇਗੀ। ਇਸ ਰਿਸ਼ਤੇ ਚ ਉਹਨੂੰ ਕੋਈ ਸਕੂਨ ਨਹੀਂ ਮਿਲੇਗਾ, ਰੂਹਾਨੀ ਸਕੂਨ ਨਹੀਂ ਮਿਲੇਗਾ, ਰੂਹਾਨੀ ਤਸਕੀਨ ਨਹੀਂ ਮਿਲੇਗੀ। ਔਰ ਇਸ ਤਰ੍ਹਾਂ ਦੇ ਰਿਸ਼ਤੇ ਹੈ ਜੋ ਇੰਜ ਕਹਿ ਲੋ, ਪਤੀ ਨੂੰ ਪਤਨੀ ਦੇ ਚੋਂ ਮਾਂ ਦੀ ਝਲਕ ਨਹੀਂ ਮਿਲੀ, ਔਰ ਪਤਨੀ ਨੂੰ ਪਤੀ ਦੇ ਚੋਂ ਕੋਈ ਪਿਤਾ ਦੀ ਸ਼ਫਕਤ ਤੇ ਪਿਤਾ ਦੀ ਤਸਵੀਰ ਸਾਹਮਣੇ ਨਹੀਂ ਜੋ ਹੈ ਪ੍ਰਗਟ ਹੋਈ। ਇਹ ਰਿਸ਼ਤਿਆਂ ਚ ਅੰਦਰੂਨੀ ਤੌਰ ਤੇ ਦਰਾਰ ਬਣੀ ਰਹਿੰਦੀ ਹੈ, ਔਰ ਕਈ ਦਫਾ ਹਾਲਾਤ ਐਸੇ ਹੋ ਜਾਂਦੇ ਨੇ ਬੈਰੂਨੀ ਤੌਰ ਤੇ ਵੀ ਦਰਾਰ ਪ੍ਰਗਟ ਹੋ ਜਾਂਦੀ ਹੈ, ਨੌਬਤ ਤਲਾਕ ਤੱਕ ਪਹੁੰਚਦੀ ਹੈ, ਰਿਸ਼ਤੇ ਜੋ ਹੈ ਟੁੱਟਦੇ ਨੇ। ਵਾਸਤਵਿਕ ਇਹ ਰਿਸ਼ਤਾ ਜੋਤ ਦਾ ਰਿਸ਼ਤਾ ਹੈ, ਅੰਦਰੂਨੀ ਰਿਸ਼ਤਾ ਹੈ, ਔਰ ਪਰਿਪੂਰਨ ਪਰਮਾਤਮਾ ਨੇ ਇਸ ਢੰਗ ਦਾ ਜੋ ਹੈ ਬਣਾ ਰੱਖਿਆ। ਧੰਨ ਗੁਰੂ ਨਾਨਕ ਦੇਵ ਜੀ ਮਹਾਰਾਜ ਇਨ੍ਹਾਂ ਮਹਾਨ ਰਿਸ਼ਤਿਆਂ ਦਾ ਜ਼ਿਕਰ ਬੜੇ ਸੋਹਣੇ ਆਲਮਾਨਾ ਢੰਗ ਨਾਲ ਉਜਾਗਰ ਕਰਦੇ ਨੇ। ਘਰ ਮੰਦਰ ਖੁਸ਼ੀ ਨਾਮ ਕੀ ਨਦਰ ਤੇਰੀ ਪਰਵਾਰ। ਹੇ ਪਰਿਪੂਰਨ ਪਰਮਾਤਮਾ, ਮੇਰਾ ਬੜਾ ਸੁੰਦਰ ਘਰ ਵੀ ਹੈ, ਬੜੀ ਸੁੰਦਰ ਮਹਿਲ ਮਾੜੀ ਵੀ ਹੈ, ਔਰ ਉਸ ਘਰ ਦੇ ਚ ਉਸ ਮਹਿਲ ਮਾੜੀਆਂ ਦੇ ਅੰਦਰ ਮੇਰਾ ਬਹੁਤ ਸੁੰਦਰ ਇੱਕ ਪਰਿਵਾਰ ਵੀ ਹੈ। ਮੈਂ ਫਿਰ ਅਰਜ਼ ਕਰਾਂ, ਮਨੁੱਖ ਨੂੰ ਸਿਰਫ ਖਾਣਾ ਹੀ ਨਹੀਂ ਚਾਹੀਦਾ, ਸਿਰਫ ਪੀਣਾ ਹੀ ਨਹੀਂ, ਸਿਰਫ ਪਹਿਨਣਾ ਹੀ ਨਹੀਂ, ਸਿਰਫ ਮਨੋਰੰਜਨ ਹੀ ਨਹੀਂ, ਮਨੁੱਖ ਨੂੰ ਘਰ ਵੀ ਚਾਹੀਦਾ।
और सिर्फ घर नहीं परिवार भी चाहिए, अगर परिवार नहीं तो घर ही नहीं, घर देच ओ भी चाहिए जिसनु कहा जाए घर वाली, घर देच ओ भी चाहिए जिसनु कहा जा सके घर वाला, घर वाला ही नहीं है, घर वाली ही नहीं है तो घर का दा घर की है, कोई इट्टां दी ढेरी नु घर थोड़ी कहंदे ने, कोई पत्थरां दे इकट्ठ नु घर थोड़ी कहंदे ने, नहीं घर है तो इस दी शोभा है घर वाले नाल घर वाली नाल। धन गुरु नानक देव जी महाराज कहंदे ने हे परिपूर्ण परमात्मा ए जो तेरी मेरे ते निगाह हो गई है, ए जो तू मेरे ते अपनियां निगाहां सुट दितियां ने, ए जो मैं तेरी निगाह दे थल्ले आ गया, ए मैनू सुंदर महल दी प्राप्ति हो गई है, परिवार दी प्राप्ति हो गई है, घर दी प्राप्ति हो गई है, हुक्म सोई तुद भाव सी होर आखण बहुत अपार। दरअसल मनुख दे प्राणा विच ए भी प्यास है कि मैं घर विच जो कुछ आखा मेरी गल ठुकराई ना जाए, मेरा बोल काबले कबूल हो, मां नू पिता नू पत्नी नू पुत्रा नू भरावां नू भैणा नू कम से कम मेरी गल रद्द ना कीती जाए। साहिब कहिंदे ने हुक्म सोई तुद भाव सी होर आखण बहुत अपार, ऐही मेरा हुक्म करना है, केड़ा जिड़ा तेरे हुक्म नू पा जाना है, जिड़ा तेरी रजा दा मैनू चंगा लगना है, जो तेरा हुक्म मैनू चंगा लगन लग पे है, मानो यही मेरा हुक्म पे चलदा है, यही मेरी गल पे चलदी है, मेरी गल कोई रद्द नहीं करदा। दरअसल एक बहुत वड्डी सच्चाई अध्यात्मक दुनिया दे प्रगट होंदी है उस दिन, जेड़ा मनुख परमात्मा दा हुक्म मनदा है जगत उसका हुक्म मनदा है, और जो परमात्मा दे हुक्म नु एक पासे कर देंदा है उस मनुख दे हुक्म नु भी दुनिया बहुत चिर तक मन नहीं सकदी, ओनू भी नजरअंदाज कर दिता जांदा है, उसनु भी एक पासे सुट जांदा दिता जांदा है, जो उस एक दा हुक्म मन लैंदा है उसका हुक्म सारी कायनात ते चलदा है। तो हुक्म सोई तुद भाव सी और आखण बहुत अपार, और ते बहुत कुछ कहना है, बहुत कुछ कहना है, पर हे परिपूर्ण परमात्मा वास्तविक तेरी रजा दे च राजी रहना, तेरे हुक्म नु जो है चंगा समझ के ओनू अपने अंदर धार लेना, तेनू पा

0: ਕਿਸੇ ਇੱਕ ਸ਼ਬਦ ਨੂੰ ਬਾਰ ਬਾਰ ਰਟੀ ਜਾਣਾ ਇਹ ਜਪ ਹੈ। ਵਿਧੀ ਢੰਗ ਔਰ ਇਸ ਦੀ ਅਵਸਥਾ, ਇਸ ਦੀ ਰੂਪ ਰੇਖਾ, ਤੁਛ ਬੁੱਧੀ ਅਨੁਸਾਰ ਜੋ ਕੁਛ ਦਾਸ ਨੇ ਪੜ੍ਹਿਆ ਇੱਕ ਪਾਠੀ ਦੀ ਤਰ੍ਹਾਂ ਪੜ੍ਹ ਕੇ ਤੁਹਾਨੂੰ ਸੁਣਾ ਦਿਆਂਗਾ। ਜਿਨ੍ਹਾਂ ਦਾ ਅਨੁਭਵ ਹੋਵੇਗਾ ਉਹਨਾਂ ਨੂੰ ਰਸ ਆ ਜਾਏਗਾ, ਔਰ ਜਿਹੜੇ ਇਸ ਮਾਰਗ ਦੇ ਪਾਂਧੀ ਨੇ ਉਨ੍ਹਾਂ ਨੂੰ ਸ਼ਾਇਦ ਕੋਈ ਸੋਝ ਸਮਝ ਵੀ ਜੋ ਹੈ ਮਿਲੇ। ਇੱਕ ਪਾਠੀ ਦੀ ਤਰ੍ਹਾਂ ਪਾਤਸ਼ਾਹ ਦੀ ਬਾਣੀ ਦੇ ਜੋ ਕੁਛ ਲਿਖਿਆ ਪੜ੍ਹ ਕੇ ਤੁਹਾਡੇ ਸਾਹਮਣੇ ਜੋ ਹੈ ਰੱਖ ਦਿਆਂਗਾ। ਅਨੁਭਵ ਗੁਰੂ ਗ੍ਰੰਥ ਸਾਹਿਬ ਦਾ, ਗਿਆਨ ਗੁਰੂ ਨਾਨਕ ਦਾ, ਵਿਚਾਰਾਂ ਸਤਿਗੁਰ ਦੀਆਂ, ਪਾਠੀ ਆਪਾਂ ਪੜ੍ਹ ਕੇ ਤੁਹਾਨੂੰ ਜੋ ਹੈ ਸਰਵਣ ਕਰਾ ਦਿਆਂਗੇ। ਸਾਰਿਆਂ ਦਾ ਹਾਰਦਿਕ ਤੌਰ ਤੇ ਧੰਨਵਾਦ। ਬੁੱਲ ਚੁੱਕ ਦੀ ਸ਼ਮਾ, ਵਾਹਿਗੁਰੂ ਜੀ ਕਾ ਖਾਲਸਾ,
1: ਵਾਹਿਗੁਰੂ ਜੀ ਕੀ ਫਤਿਹ।
2: ਓਅੰਕਾਰ ਸਤਨਾਮ ਕਰਤਾ ਪੁਰਖ ਨਿਰਭਉ ਨਿਰਵੈਰ ਅਕਾਲ ਮੂਰਤ ਆਜੂਨੀ ਸੈਭੰ ਗੁਰਪ੍ਰਸਾਦ।
0: ਸਨਮਾਨਯੋਗ ਗੁਰੂ ਰੂਪ ਸਾਧ ਸਿੰਘ ਜੀਓ, ਫਤਿਹ ਕਬੂਲ ਕਰਨੇ। ਵਾਹਿਗੁਰੂ ਜੀ ਕਾ ਖਾਲਸਾ, ਵਾਹਿਗੁਰੂ ਜੀ ਕੀ ਫਤਿਹ। ਲੜੀਵਾਰ ਇੱਕ ਵਿਚਾਰ ਦਾਸ ਸ਼ਾਮ ਦੇ ਸਮੇਂ ਆਪ ਜੀ ਦੇ ਸਾਹਮਣੇ ਰੱਖ ਰਿਹਾ ਹੈ। ਪਰਿਪੂਰਨ ਪ੍ਰਮਾਤਮਾ ਨੇ ਬ੍ਰਹਿਮੰਡ ਦੇ ਵਿੱਚ ਜਿਸ ਵਿੱਚ ਅਸੀਂ ਜੀ ਰਹੇ ਹਾਂ, ਪੰਜਾਂ ਦੀ ਗਿਣਤੀ ਨੂੰ ਪ੍ਰਧਾਨ ਰੱਖਿਆ ਹੈ। ਕਾਇਨਾਤ ਸਾਰੀ ਪੰਜ ਤੱਤਾਂ ਦੀ, ਔਰ ਉਹ ਪੰਜ ਤੱਤ ਗੁਰਬਾਣੀ ਦੱਸਦੀ ਹੈ, ਅਬ ਤੇ ਜਬਾਏ ਪ੍ਰਿਥਵੀ ਆਕਾਸਾ ਐਸੀ ਰਹਿਤ ਰਹੋ ਹਰੀ ਪਾਸਾ। ਪੰਜ ਤੱਤਾਂ ਕਰਕੇ ਸਾਰਾ ਸੰਸਾਰ ਬਣਿਆ। ਪੰਜ ਤੱਤ ਕਰ ਤੁਦ ਸਭ ਸ੍ਰਿਸ਼ਟ ਸਾਜੀ, ਕੋਈ ਛੇਵਾਂ ਕਰਿਓ ਜੇ ਕਿਛ ਕੀਤਾ ਹੋਵੇ। ਇਹ ਸਰੀਰ ਵੀ ਪੰਜ ਤੱਤ ਦਾ ਪੁਤਲਾ, ਸਰੀਰ ਵੀ ਪੰਜ ਨੇ, ਔਰ ਫਿਰ ਇਸੇ ਤਰੀਕੇ ਨਾਲ ਇਸ ਸਰੀਰ ਨੂੰ ਪ੍ਰਭੂ ਨੇ ਗਿਆਨ ਇੰਦਰੇ ਵੀ ਪੰਜ ਦਿੱਤੇ ਨੇ, ਕਰਮ ਇੰਦਰੇ ਵੀ ਪੰਜ ਦਿੱਤੇ ਨੇ, ਰਸ ਵੀ ਪੰਜ ਦਿੱਤੇ ਨੇ, ਵਿਕਾਰ ਵੀ ਪੰਜ ਨੇ। ਇਸੇ ਹੀ ਪੰਜ ਤੱਤ ਦੇ ਪੁਤਲੇ ਦੀ ਝੋਲੀ ਦੇ ਵਿੱਚ ਧੰਨ ਗੁਰੂ ਗੋਬਿੰਦ ਸਿੰਘ ਜੀ ਮਹਾਰਾਜ ਨੇ ਪੰਜ ਸਰੀਰਕ ਰਹਿਤਾਂ ਝੋਲੀ ਵਿੱਚ ਪਾਈਆਂ, ਜਿਹਨੂੰ ਪੰਜ ਕਕਾਰ ਕਹਿੰਦੇ ਨੇ, ਤੇ ਪੰਜ ਮਾਨਸਿਕ ਰਹਿਤਾਂ ਪਾਈਆਂ, ਜਿਹਨੂੰ ਪੰਜ ਬਾਣੀਆਂ ਕਹਿੰਦੇ ਨੇ। ਮਨ ਦੀ ਰਹਿਤ ਪੰਜ ਬਾਣੀਆਂ, ਤਨ ਦੀ ਰਹਿਤ ਪੰਜ ਕਕਾਰ। ਉਹ ਜਿਹੜੀਆਂ ਪੰਜ ਬਾਣੀਆਂ ਨੇ ਅਧਿਆਤਮਕ ਮੰਡਲ ਦੀਆਂ ਪੰਜ ਸਟੇਜਾਂ ਨੇ। ਪਹੁੰਚਣਾ ਕਿੱਥੇ ਹੈ? ਆਨੰਦ ਤੱਕ। ਚਾਹੀਦਾ ਕੀ ਹੈ? ਆਨੰਦ। ਲਫ਼ਜ਼ ਮੈਂ ਦੁਹਰਾਦੇ ਹਾਂ, ਆਨੰਦ ਸੁੱਖ ਨਹੀਂ ਹੈ। ਸੁੱਖ ਦੁੱਖ ਤੋਂ ਜਿਹੜੀ ਉੱਚੀ ਅਵਸਥਾ ਹੈ ਉਸਨੂੰ ਆਨੰਦ ਕਹਿੰਦੇ ਨੇ। ਸਦੀਵੀ ਸੁੱਖ ਇੰਜ ਕਹਿ ਲਓ, ਸਦੀਵੀ ਖੇੜਾ, ਸਦੀਵੀ ਖੁਸ਼ੀ। ਔਰ ਆਮ ਇਹ ਜਗਤ ਦੀ ਦੁੱਖ ਸੁੱਖ ਦੀ ਅਵਸਥਾ ਤੋਂ ਉੱਚੀ ਅਵਸਥਾ ਆਨੰਦ। ਆਨੰਦ ਤੱਕ ਪਹੁੰਚਣ ਦਾ ਵਸੀਲਾ ਜਪ, ਔਰ ਦੂਸਰਾ ਪੜਾਓ ਜਾਪ, ਤੀਸਰਾ ਪੜਾਓ ਬੈਰਾਗ ਸਵਈਏ, ਚੌਥਾ ਪੜਾਓ ਚੌਪਈ ਅਰਦਾਸ, ਪੰਜਵੀਂ ਮੰਜ਼ਿਲ ਆਨੰਦ। ਜਪ ਤੋਂ ਯਾਤਰਾ ਆਰੰਭ ਹੋਣੀ ਹੈ, ਅਨੰਤ ਤੇ ਸਮਾਪਤੀ ਹੋਣੀ ਹੈ। ਘਰ ਪਹੁੰਚ ਕੇ ਹੀ ਯਾਤਰਾ ਸਮਾਪਤ ਹੋਵੇਗੀ, ਔਰ ਆਨੰਦ ਹੀ ਘਰ ਹੈ। ਅਨੰਤ ਤੱਕ ਪਹੁੰਚਣਾ ਹੈ ਸਾਡੇ ਮਨ ਨੇ। ਇਹ ਤਨ ਸ਼ਮਸ਼ਾਨ ਤੱਕ ਪਹੁੰਚੇ, ਇਸ ਤੋਂ ਪਹਿਲੇ ਮਨ ਭਗਵਾਨ ਤੱਕ ਪਹੁੰਚਣਾ ਹੀ ਚਾਹੀਦਾ। ਇਹ ਤਨ ਜ਼ਮੀਨ ਤੱਕ ਪਹੁੰਚੇ, ਖਾਕ ਹੋਵੇ, ਉਸ ਤੋਂ ਪਹਿਲੇ ਮਨ ਨੂੰ ਨੂਰ ਹੋ ਹੀ ਜਾਣਾ ਚਾਹੀਦਾ ਹੈ। ਮਨ ਨੂਰ ਹੋਇਆ ਨਹੀਂ
3: तन खाक हो गया है, यात्रा सफल नहीं हुई। मनुख टिकाने ते नहीं पहुंचा, टिकाने ते आनंद सी, आनंद नूर है, आनंद प्रकाश है, आनंद खुशी है, आनंद सदीवी है। सारिया खुशियां नू, सारे रसा नू, सारे दैवी गुणा नू इको शब्द विच बयान करना होवे आनंद काफी है। सब कुछ विच आ गया। तो मैं फिर अर्ज करा, आनंद नू किधरे सुख ना समझ लेना, सुख नहीं है। दोहरा दे, सुख परिवार तो भी मिलता है, आनंद परिवार तो नहीं मिलेगा। और जो सुख मिलता है, मिले होया सुख थोड़े दिन बाद दुख विच बदल जाता है। आनंद पदार्थां तो भी मिलेगा, सुख पदार्थां तो भी मिलेगा, आनंद ते परमात्मा तो ही मिलता है। और जिन्हां पदार्थां तो सुख मिलता है, दुख विच बदलदिया देर नहीं लगती। आनंद जिस दे सारे गुण आ गए, सारे रस आ गए, सारी शक्ति आ गई, सारा खेड़ा आ गया। पहुंचण दा वसीला है जप। जितने धार्मिक कर्म ने इन्हां दी महानता भी जप करके है। जप नू अलग कर दे तो इस तरह है जिवें किसे बरात तो लाड़े नू वक कर दो। की मैंने रख देने बराती, कुछ भी नहीं। जप अलग कर दो, दान की मैंने रखदा, ज्ञान की मैंने रखदा, कुछ भी नहीं। सेवा, दान, ज्ञान और बहुत सारे धार्मिक कर्म इते बरातियां दी तरह ने, मूल ते जप है ना। जपो ता एको नामा अवर निराफल कामा। ते पातशाह तो पुछिए किवें जपी गए, तो सैकन रसना नाम जपो तब मथिए इन विद अमृत पाओ। जबान नाल जपो, बस सिर्फ रसना नाल वाहिगुरु वाहिगुरु वाहिगुरु, बस इन्ना ही कहना है। इतना कहना तो बहुत सौख है, कई सारी सारी रात भी कर लेंदे, घंटा घंटा दो दो घंटा भी कर लेंदे ने। मैं इस तरह औखा नहीं है, पर ये जो सतगुरां ने कह दिता है, आखण औखा साचा ना। क्यों? जिस ढंग नाल आखना है उस ढंग नाल औखा है। गावीए सुनिए मन रखिए भाव, जबान गायन करे वाहेगुरु वाहेगुरु वाहेगुरु, कन सुनन सरवनन गोविंद गुण सुनो और गाओ रसना गीत। पाठ करना कोई बहुत औखा नहीं, मैं ऐसे अखंड पाठी भी देखे ने, 18-18 घंटे रोज पाठ कर रहे हैं। पर गावीए सुनिए, जबान बोले, पाठ करे, गायन करे, कन सुनन, मैनु उम्मीद नहीं एक मिनट भी हो सके, एक मिनट। तुसी आखोगे मैं अतकथ नहीं कर रहा, कतई नहीं। अगर कोई इस युग देच एक मिनट भी ऐसा कर सकता है, उन्हों फिर अज दे युग दा प्रहलाद कहना ही पाएगा। वो फिर अज दे युग दा भाई मनी सिंह है, वो फिर अज दे युग दा बाबा दीप सिंह है, वो ते फिर अज दे युग दा भगत ध्रुव हो गया। एक मिनट। वाहेगुरु वाहेगुरु ऐसा रसना उचारण करे, कन सुनन ते मन विच भरोसा भी होवे। गावीए सुनिए मन रखिए भाव, दुख पर हर सुख घर ले जा। फिर तू सारे सुख अपने घर विच ले जाएगा, फिर सारे दुख तेरे निकल जाएंगे। भोजन दी बुरकी मैं मूंह दे च रख लवां, थल्ले ना करां, भुख नहीं मिटेगी और शरीर नू ताकत भी नहीं मिलन लगी। पानी दा घुट मैं मूंह दे च रख लवां, थल्ले ना करां, प्यास नहीं मिटेगी, शरीर दी लोड़ दी पूर्ति भी नहीं होगी। जो शरीर नू चाहिदा उस तत्त दी पूर्ति भी नहीं होगी। واہگرو واہگرو بس صرف میری زبان گائن کر رہی ہے، میں سندا نہیں پیا. یہ تو اس طرح ہے جیسے پانی دا گٹ میں منہ دے چ رکھ لیا تھلے کیتا ہی نہیں. کیا پیاس مٹے گی؟ صرف میری رسنا کر رہی ہے بانی دا پاٹھ، صرف میری زبان. میں عرض کرا اس نال نہیں ہونا کچھ. ہوں ہی میں عرض کیتی ہے کئیاں دی ساری زندگی بانی پڑھدیاں لنگ جاندی ہے. کتھا کیرتن کرنا اس بندگی دا ایک بہت چھوٹا جہا حصہ ہے، اور مینوں اس زندگی وچ گرپرب دے دن یا کسے وشیش دن چ پانچ پانچ تھاواں تے بھی کتھا کرنی پئی ہے، پانچ پانچ گھنٹے. لیکن اج بھی اس عمر وچ بھی مینوں اوکھیائی لگدی ہے ایک منٹ دا او جپ جس دا ذکر گرو نانک کر دے. ایک میں کتھنی نہیں کر رہا، جو تھانوں سنا رہے ہیں ایک پاٹھی دی طرح ستگر دی بانی اس دے وچار. میری سٹڈی ہے ستگر، میں تھوں یہ ڈیوٹی لے رہے ہیں، باقی جڑی اوستھا ہے وہ گل کچھ ہو رہا ہے. وہ میں عرض کرا وہ ایک منٹ بھی کرنا اوکھا ہے. ایک منٹ شاید میں زیادہ کہہ رہا. کلگیدر پتا دے کہندے نے ایک چت جائیں ایک چھن دھیایو، کال پاس کے بیچ نہ آیو. ایک چھن، ایک سیکنڈ. زبان واہگرو کرے تے کن سن لین، تے سنے گا تے بندہ تاں جے دھیان ہے، ورنہ کس طرح سنے گا؟ اس سب کچھ نو غلط سمجھنا، گرو گرنتھ صاحب کوئی تصدیق نہیں کرتے. دھیان اتے جوڑو، دھیان تصویر دے جوڑو، دھیان پالکی دے جوڑو، گرو گرنتھ صاحب دی بیڑ دے جوڑو، جلدے ہوئے دی وچ جوڑو. اس طرح سانو گرو گرنتھ صاحب نہیں کہندے، اس طرح دی ایک پنکتی بھی نہیں ہے. یہ نہیں پتا کہ کچھ سادھ ساڈے وچوں تصویراں بھی بنتے ہیں، اس تصویر دے دھیان جوڑو. یہ گرو نانک دی اصلی تصویر ہے، انج بھی کہندے ہیں. اور کون دسے؟ گرو نانک نے تے پھر دس جامے دارن کیتے، پھر یہ شبد کی جو اصلی تصویر ہے وہی کسی چی دھیان جوڑو. پھر گرو دا شبد کی ہے؟ پھر گرو گرنتھ صاحب نو متھا ٹیکن دا مطلب کی ہویا؟ بولے سکھ پورن طور تے سمجھدے نہیں. شبد گرو پیرا گہر گمبیرا، بن شبدے جگ بورانا. ایک وچار میں تھوڑا جہا دہرا بھی دیا. سڈے ہندو ویر جاندے نے مندراں وچ درشن کرن لئی کسے مورتی دے، کسے تصویر دے، ساری سادھنا ویکھن تے کھڑی ہے، اکھاں تے کھڑی ہے. درشن کرنا ہے، ویکھنا ہے. سڈے مسلمان برا جاندے نے مسجد وچ پڑھن لئی نماز، ساری سادھنا پڑھن تے کھڑی ہے. سکھ جاندا ہے گردوارے وچ سنن لئی گرو کا شبد، ساری سادھنا کناں تے کھڑی ہے، سنن تے کھڑی ہے. جو درشن کرن لئی نہیں آیا، ویکھن لئی نہیں آیا، وہ مندر وچ آیا ہی نہیں. اور جو پڑھن لئی نہیں آیا، مسجد وچ آیا ہی نہیں. اور جو سنن لئی نہیں آیا، گردوارے آیا ہی نہیں، کتے ہی نہیں آیا. اور سننا بہت اوکھا ہے، بہت اوکھا ہے. سیوا نالوں ہزاراں گنا اوکھا ہے. اٹھ گھنٹے سیوا منک کر سکتا ہے کیونکہ شریر نے کرنی ہے، اٹھ منٹ سننا اوکھا ہوئے گا، اٹھ منٹ سمرن اوکھا ہے. تو گرو گھر دے سمرن کی ہے؟ سننا. نانک بھگتاں سدا وگاس، سنیے دکھ پاپ کا ناس. سندیاں ہی دکھ ناس ہوندے نے، سندیاں ہی پاپ ناس ہوندے نے، سندیاں ہی منک گیانی بندا ہے، سندیاں ہی سدھ بن جائے گا، پیر بن جائے گا، ناتھ بن جائے گا. بڑے गुण लिखे ने मेरे पातशाह ने। मत विच रतन जवाहर माणिक जे एक गुर की सिख सुनी, उस गुरु दी एक सिखया की है, एक दा जप उनु सुना गाविए सुनिए। गुरुद्वारे च कोई होर गाएगा तो सुनेगा, गुरुद्वारे च कोई होर बोलेगा तो सुनेगा, पर व्यक्तिगत बंदगी ये सुनिया होया तां तेरा सफल है कि अमृत वेले तो खुद उच्चारण करके सुन सके गाविए सुनिए। अगर ऐसा नहीं कर सकया अजे गुरुद्वारे दे सुनन दा तैनू फल नहीं मिलिया, ये भी मैं अर्ज कर दें। अजे गुरुद्वारे तो आके जो तू सीखना चाहिदा सी नहीं सीखिया, अजे गुरुद्वारे तो आके जो तैनू प्राप्त करना चाहिदा सी तो नहीं प्राप्त किया, अजे सिर्फ तू आ रहा है, सिर्फ गुरुद्वारे आया है, अजे गुरु दे मार्ग ते नहीं चले। गुरु दे मार्ग ते ते सुरत ने चलना है, तेरे शरीर ने थोड़ी चलना है। दो मार्ग ने शरीर का सुर का सुर में जिक्र करांगा, गाविए सुनिए। वाहेगुरु वाहेगुरु वाहेगुरु ऐसा गायन करना कन्ना नाल सुनना, इसे नु गुरु नानक देव जी महाराज कहिंदे धुन में ध्यान ध्यान में जानिया गुरमुख अकथ कहानी। गुरमुख ने उस परमात्मा की अकथ कहानी नु समझ लिया, किस तरह दोनों दे च ध्यान जोड़ के, दोन शब्द ध्यान सुरत, सुरत नू शब्द दे जोड़िया, ध्यान नू आवाज दे जोड़िया, शब्द तो मुराद आवाज, शब्द तो मुराद बोल, शब्द तो मुराद मंत्र, शब्द तो मुराद वाक, शब्द ए बोल संस्कृत दा है, गुर शब्द गुरु दा बोल, गुर मंत्र गुरु दा बोल, गुरुवाक गुरु दे बचन, कुछ भी कह दो, शब्द तो मुराद आवाज बोल। मैं तो इधर पंजाब दे कुछ पिंडां सुनिया भी है, ग्रंथी सिंह नूं कहिंदे आवाजा लो गुरु दा आवाजा, हुक्मनामे नूं कहिंदे आवाजा लो गुरु दी आवाज लो, बोल गुरु देने, ये शब्द गुरु देने, ये विचार गुरु दी है। तो साहब कहते हैं गाविए सुनिए, रसना गायन करे कन सुनन, ये ध्यान साधना है। और सुनदियां सुनदियां किधरे तड़प पैदा हो जाए फिर मनुख दी रसना चल पैंदी है। यही कारण है कि जद कबीर कोल पुछया गया नाम किवें जपिए, सिमरन किवें करिए, कबीर कहण लगे कोई ढंग नहीं है, कोई तरीका नहीं है, कोई टेक्निक नहीं है, कुछ भी ढंग नहीं है। कबीर जैसा संत ऐसा आखे तो फिर कुछ सच्चाई नहीं, पूर्ण सच्चाई है, मुकम्मल सच्चाई है। आप दे बोलने तज भरम करम बिद निखेद, राम नाम ले बिद निखेद, विधि निषेध कोई विधि नहीं है, कोई ढंग नहीं है, साफ कह देता है। पंक्ति है गुरु ग्रंथ साहब जी दी भगत कबीर दी, तज भरम करम, ऐसे कर्म जो भरम ते खड़े ने, करम धर्म करम भरम, किसे खुलासा करांगा मैं थोड़े सामने, ओ कर्म जो खड़े ही परमा ते ने, लोकी उसनु धर्म आकी जांदा है, ओ करम भरम है, करम धर्म नहीं है। ए मजमून अलग चल पाएगा, विचार रह जाएगी, इस वास्ते इसनु फिर छेड़ांगे। करम धर्म करम भरम है, करम भरम लेकिन आखी जांदा है कर्म धर्म, इस वास्ते साहिब कहिंदे पखंड है, कर्म धर्म पाखंड जो दिसे तिन जम जागाती लूटे, कह रहे है कर्म धर्म, ये कर्म धर्म नहीं है, ये कर्म भरम है। फिर वास्तविक ऐसा केड़ा कर्म है जिस कर्म नु असी धार्मिक कह सकीए,
0: कर्म धर्म,
3: एक कर्म ही धर्म है, एक कर्म ही भ्रम है। कर्म तो पता चलता है, एक कर्म राजनैतिक है, कर्म परिवारिक है, कर्म आर्थिक है, कर्म धर्म है। आखिर कर्म तो ही पता चलेगा ना। एक बंदा दुकान पे बैठा है, एक बंदा को बिजनेस कर रहा है, एक बंदा खेतों च काम कर रहा है, कर्म आर्थिक है, कर्म धंधा है। यदि कर्म धंधा है, एक बंदा पॉलिटिशियन है, राजनैतिक है, कुछ बोल रहे है राजनीति दे संबंध और पब्लिक का समर्थन जुटा रहे, अपने पक्ष विच करण दी थां थां ते भज दौड़ के कोशिश कर रहे है, कर्म नीति है, कर्म राजनीति। सारा कर्म उसकी सारी भज दौड़ कर्म राजनीति है। कर्म भरम जो कुछ करदा पे इस नूं खुद बोध भी नहीं, इस नूं पता भी नहीं, करदा पे कुछ होर जान के समझदा कुछ होर है, तो जो कुछ करदा पे वो ऐसा है नहीं। माधवे क्या कहिए भ्रम ऐसा, जैसा मानिए होए न तैसा, जैसा समझदा ऐसा है नहीं, उसनु कहंदे ने भ्रम। माधवे क्या कहिए भ्रम ऐसा, कर्म नु समझदा पे धर्म, धर्म वो है नहीं, वो कर्म धर्म है नहीं, वो तो भ्रम है, तो भुलेख है। मैर्ज करा धार्मिक दुनिया दे कर्म धर्म कोई सौ दे एक कद मनुख करता है, बाकी कर्म भरम। कर्म भरम चलता है मंदिरां दे, कर्म भरम चलता है मस्जिदां दे, चर्च दे, और गुस्ताखी माफ कर्म भरम ही चलता है गुरुद्वारियां च। नहीं तो हुण तक समाधि लीन हो गए होंगे, हुण तक ते परम पद की प्राप्ति हो गई होंगी। जीवन रोज रोज अगां लंघ रहा है, पर साडे नाल दुख ही चल रहे ने, सुख ते चलदा कोई नहीं पिया, आनंद ते चलदा कोई नहीं पिया। उम्र दे वधदे आ, आनंद दा जन्म ते होया ही नहीं, उम्र वधदी जा रही है, दुख भी वधदे जा रहे ने। एक बच्चा इतना दुखी नहीं जितना जवान है, और एक जवान इतना दुखी नहीं जितना बुढ़ा है। उहदे कोल शरीरक पीड़ा भी है, उहदे कोल मानसिक पीड़ा भी है, किसे वक्त खुलासा करांगे। इह वी जितना बुढ़ा दुखी है तन करके मन करके, इतना जवान नहीं है, और जितना जवान पीड़ित है उतना बच्चा बिल्कुल नहीं है। अजे बच्चे कुल हासे हैं, अजे खेड़ा है, अजे वो फुल दी तरह खिड़ सकता है। कुछ दिनों दी गल है, सिवाय रोने तो होर कुछ भी नहीं होगा। और बुढ़ेपा मुरदमी मुरझाहट उदासीनता होके टहिंदी कला, इस तो इलावा और रह की कहंदा है, कुछ भी नहीं। लंघदी जा रही उम्र वधदा जा रहा है ये समा, पर दुख भी वधदे जा रहे हैं, और ऐसा होना नहीं चाहिए। कर्म भरम है, दुख ते वधेगा। चर्च दे मंदिरां दे मस्जिदां दे गुरुद्वारियां दे कर्म भरम। हां एक कर्म कर रहे है धर्म जान के, जद के धर्म नहीं है। माधवे क्या कहिए भ्रम ऐसा, और साहब कहंदे ने धर्म जान के कर रहे है कर्म धर्म नहीं है, तो पखंड है। ये तो दिखाई दे रहे है कर्म धर्म है नहीं, पाखंड खंडित दो टुकड़े, दिखाई कुछ दे रहा है कुछ पखंड। शब्द ये भी संस्कृत है, खंडित, जो दिखाई दे रहा है वो नहीं है, है कुछ और, दिखाई कुछ और दे रहा है पखंड। दिखाई तो दे रहा है, एक गुरुद्वारे आया है, पर वाकई गुरु तक आया है, एक गुरु नु मिले है कतई नहीं। एक गुरुद्वारे बैठा भी पता नहीं केड़ी दुनिया च बैठा रहा है, पर दिखाई तो देंदा पे गुरुद्वारे आया है, कर्म धर्म दिखाई दे रहा है। साहब कहने नहीं, कर्म भरम पखंड है, कर्म धर्म पाखंड जो दिसे तिन जम जागाती लूटे। वास्तविक कर्म धर्म की है। भगत कबीर कहंदे ने केवल कर्म भरम से चीनो, कलगीधर पिता, केवल कर्म भरम से चीनो, धर्म करम अनरागो। तज भरम कर्म बिद निखेद। राम नाम ले ही गुरु प्रसाद जन कबीर राम कर सने। कलगीधर पिता भी ऐसे ही कहते ने, ऐ धार्मिक बंदे कर्म थोड़े भरम ते खड़े ने, तो धर्म नहीं है। केवल कर्म भरम से चीनो, गुरु गोबिंद सिंह जी महाराज, केवल कर्म भरम से चीनो। थानू दिखाई दे रहे असि धार्मिक कर्म कर रहे हैं, जगत नू दिखाई दे रहे असि धार्मिक कर्म कर रहे हैं, ये भरम है, कर्म नहीं, धार्मिक कर्म नहीं है। नहीं तो हुण तक ते पहुंच गए होंगे धर्म तक, धर्म आनंद है। हुण तक ते पहुंच गए होंगे निर्वैर तक, धर्म निर्वैर है। हुण तक ते पहुंच गए होंगे महान दया ते परम प्रेम तक, धर्म ते आखिर यही कुछ है। हुण तक ते पहुंच गए होंगे समाधि तक, रस तक, धर्म ते यही कुछ है। कीता ते बहुत कुछ है, पहुंचे किधरे भी नहीं। तो कबीर कहिंदे ने कोई विधि नहीं। इस दे ते मैं एक उदाहरण देना हूं कि कबीर ने कितनी जुर्रत नाल ऐसा क्यों कह दिता है। 36 प्रकार का भोजन होवे, थाल विच परोसे होया, किसी दे अगों रख देवे, अगला यह कह देवे खाण दा ढंग भी दसो किवें खाईए। एक गल स्पष्ट हो गई, इहनूं भुख नहीं लगी। भुखा बंदा नहीं पुछदा, भुख उसनूं मजबूर कर देंदी, खा मुंह च पा। और किस ढंग नाल खाना है? कोई बुरकी अखां च पाणियां ने, कन्नां च पाणियां ने, मुंह च ही पाणी। जो कुछ सामने पे मुंह च पाणा है, कोई अख दे च थोड़ी पाणा है, कन्न दे च थोड़ी पाणा है। पर जे भुख ना लगी होए तो मनुख ऐसा कह सकदा है? भरिया होया ठंडा पानी दा गिलास या शरबत अगों रख देईए, अगला कहे पीण दा ढंग दसो, गल स्पष्ट हो गई, प्यास नहीं है। जिहड़े जिहड़े भी सिमरन दा ढंग पुछदे ने, किवें नाम जपिए, किवें नाम जपिए, गुस्ताखी माफ, हाथ जोड़ के मैं माफी मंग लवां, कोई प्यास नहीं है, कोई भुख नहीं है। ये कोई जपना भी नहीं चाहते, बस सिर्फ पुछण लई पुछना चाहते, और कुछ नहीं। पूछत है पथक ते मार्ग ना धरे पग, प्रीतम के देश कैसे बातन से जाइए। दस दस भी साल तक भी इको ही प्रश्न पुछदे देखे किवें जपिए, और सैकड़िया को पुछदे देखे, तो गल स्पष्ट हो गई, भुख कोई नहीं लगी। जिस दे अंदर ये भुख पैदा हो जाती है, साचे नाम की लागे भूख, कीर्तन सुन के, कथा सुन के, गुरुद्वारे आके, बस उसकी रसना वाहेगुरु वाहेगुरु जपन लग पैंदी है। वो जपना किसे रंग चाहता है, वो जपना किसे सरूर चाहता है, क्योंकि भुख करके जप रहा है, अंदर तड़प है, प्यास करके जप रहा है, तो वाहेगुरु आखण दे च उसनूं रस आ रहा है, उहदा ध्यान टिक गया है, उहदी सुरत शब्द दे नेड़े है। धुन में ध्यान, ध्यान में जानिया। हुण मैं अर्ज करा, जो जबान बोलती है इहनूं कहिंदे ने बैखरी। इस बोल तो पहले, इस बाणी तो पहले, बैखरी बाणी तो पहले ये बोल कंठ दे चाहते ने, इनू कहिंदे ने मधमा, और इस तो पहले हिरदे चाहते ने, इनू कहिंदे ने पसंती, इस तो पहले नाभी दे चाहते ने, इनू कहिंदे ने परा। ये पता है नाभी का एक नाम है समुचे भारत दे, जो बिल्कुल सही नाम है, धुनी। नाफ नू की कहिंदे ने धुनी, ते धुनी दा अर्थ की है आवाज, ये ध्वनि है। एक ही देश है हिंदुस्तान जिथे नाभी नो ध्वनि कहते हैं, और किधरे भी नहीं। और ये गल माण नाल आखी जा सकती है, धर्म दिया जिन्ना गहराइया नो हिंदुस्तान दे संता ने छोया किधरे भी नहीं है, कुछ भी नहीं है। सब उपर बचकानिया गल्ला मिलनगियां थानू, गुस्ताखी माफ, इस छोटी जी जबान नाल मैं वड्डी गल कर रहा, बाइबल दे च कुरान दे च बिल्कुल बचकानिया गल्ला मिलनगियां। कुरान शरीफ पढ़दिया पढ़दिया मैं तो एक दिन हैरान हो गया, जब कुरबानी दे पेज आया भी बैल लंगड़ा नहीं होना चाहिए जिन्हों जबा करना है कुरबानी देनी, बकरा दागी नहीं होना चाहिए, उठकाना नहीं होना चाहिए, औखे ना होना। मैं तो कई दफा हैरान हो गया, मैं भी पढ़ के ही रहा, धार्मिक ग्रंथ और काफी लंबी चौड़ी कुर्बानी थे विचारधारा। 500 सफे बाइबल देच भी ऐसे ने तुसी परिवार देच पढ़ भी नहीं सकते, सुना भी नहीं सकते, इतने थल्ले ने सभ्यता तो। उन्हां दे सामने पुराणक साखियां बिल्कुल बचकानियां ने जो बाइबल देच ने, अजे फिर भी पुराण दियां गल्लां सुना लवांगे। चलो ठीक है, इंद्र ते चंद्रमा मिलके किसी व्यक्ति दे नाम, आखिर ममता दी मारी हुई मां भी पुत्र नू कह दिंदी है चन्न, लगदा कोई बहुत खूबसूरत सी उसका नाम इस तरह चंद्रमा रख दिता होना है। ते पता है ये दोवें देवते, ते देवते करदे की ने। गौतम एक वकत दा बहुत वड्डा ऋषि संत, उदी पत्नी अहिल्या उसते मन मैला करदे ने, उसका सतभंग करदे ने इंद्र ये चंद्रमा देवते। जे देवते ही कुछ करदे ने ते दैत की करदे होणे ने। पुराणक ये साखियां कई दफा श्रद्धा तोड़ दियां ने। युधिष्ठर कहिंदे ने धर्म पुत्र, प्राचीन इतिहास दे च उस नूं कहिंदे ने धर्म पुत्र, पर कमाल दा धर्म पुत्र है जुआ खेडदा है, ते जुए दे च पहले धन हारदा है, फिर जमीन हारदा है, फिर महल हारदा है, फिर राजपाठ हारदा है, फिर पता है कि पत्नी हारदा है, इतना वड्डा जुआरी, फिर अपनी घरवाली भी हार देंदा है, द्रौपदी नूं भी दा ते ला देंदा है। जे धर्म पुत्र यही कुछ करदे ने ते अधर्म पुत्र की करदे होणे ने, फिर अधर्म पुत्र की करदा होना है, ये धर्म पुत्र करदे पए ने। पत्नी तक नूं भी दा ते ला दो, हार दो जुए दे। इस तरह दियां हजारां साखियां ने पुराणा दे च, लेकिन फिर भी मैं अर्ज करा संगत दे सुना सकदा है, बंदा पढ़ सकदा है, पढ़ा सकदा है। 500 सफे ते बाइबल दे च ऐसे ने जो ना मनुख परिवार दे च जो है पढ़ सकदा है, ना किसी इकट्ठ दे च। कल्ला पढ़ना है ते पढ़ लवे, जिवें कोका कोक शास्त्र होवे ओ पढ़ना होवे, या वात्सायन दा काम सूत्र होवे ओ पढ़ लो। इस तरह दा है, हैरानगी आउंदी है धर्म दियां जितनियां गहराइयां नूं उपनिषदां दे ऋषियां ने छोया है, धन गुरु नानक देव जी महाराज ने छोया है, महात्मा बुद्ध ने छोया, इस तरह की गहराई थानूं किधरे भी नहीं मिलेगी। बहुत गहरे गए ने गुरु नानक। एक गल वखरी है कि इकबाल ने कहा है, साफ मैं लफ्ज फिर दोहरा दें, शमा हक से जो मुनव्वर हो वो ये महफिल न थी। ऐ गुरु नानक तू इतना गहरा गया तेन कौन समझे, तू हर महफिल दे सच दा दीवा जलांदा गया, लोकी ते अंधे सन, तेरी रोशनी तो लाभ नहीं लिया। चानने नूं वेखण वास्ते भी ते अखां दे चानना चाहिए। और मैं अर्ज करा महात्मा बुद्ध नहीं समझे गए, गुरु नानक पूर्ण तौर ते नहीं समझे गए, उपनिषदां दे ऋषि नहीं समझे गए। बहुत गहरियां गल्लां आखियां, बहुत गहराइयां नूं उन्होंने छोया है, बहुत गहरे तल नूं उन्होंने टुंबिया है, धर्म की बहुत वड्डी गहरी खोज हुई है। उपनिषदां दे ऋषियां ने, महात्मा बुद्ध ने और गुरमत ज्ञान ने बकायदा इस नूं नाभ आखिया, धुनि आखिया, धुनि। और हैरानगी दी गल, नाभी नूं धुनि क्यों कहिंदे ने? अंदर जद बोलण दा फुरना पैदा हुंदा है ना, बोलना है, उस फुरने नाल हवा नाभी नाल टकरांदी है, ते नाफ शहनाई जैसी समझ लो, फनीरी जैसी, जैसे फूकण दे नाल शहनाई वजदी है, संख वजदा है, मुरली बोलदी है, ए हारमोनियम भी हवा नाल बोलेगा, उंज नहीं है फूकण नाल। ओ जो अंदर फुरना पैदा होंदा है बोलण दा कि कहना है, उस फुरने नाल हवा टकरांदी है नाभ नाल, तो नाभी दे चों धुन उठ पैंदी है, उन्हों कहिंदे ने परा, इस करके इसका नाम पै गया धुनि। सब तो पहले आवाज इथों ही उठती है नाभी तो, कहिंदे ने आखरी प्राण भी इसे च है, जद कहिंदे ने बिल्कुल हुण मर गया आखरी प्राण नाभी च आउंदा है नाभ दे। और उस फुरने नाल जद पमण ਨਾਭ ਨਾਲ ਟਕਰਾਉਂਦੀ ਹੈ, ਥੋੜੀ ਜਿਹੀ ਨਾਭੀ ਖੁੱਲਦੀ, ਇਸ ਤੋਂ ਧੁਨ ਉੱਠਦੀ ਹੈ, ਉਹਨੂੰ ਕਹਿੰਦੇ ਨੇ ਪਰਾ। ਉਹ ਹਿਰਦੇ ਤੱਕ ਪਹੁੰਚਦੀ ਹੈ, ਇੱਥੇ ਸ਼ਬਦਾਂ ਦੀ ਬਣਤਰ ਬਣਦੀ ਹੈ, ਇਹਨੂੰ ਕਹਿੰਦੇ ਨੇ ਪਸੰਤੀ। ਉਹ ਹੋਰ ਉੱਪਰ ਉੱਠਦੀ ਹੈ, ਕੰਠ ਤੱਕ ਆਉਂਦੀ ਹੈ, ਪੂਰੀ ਤਰਤੀਬ ਬਣ ਜਾਂਦੀ ਹੈ, ਕੀ ਕਹਿਣਾ ਹੈ, ਇਹਨੂੰ ਕਹਿੰਦੇ ਨੇ ਮੱਧਮਾ। ਜ਼ਬਾਨ ਉਸ ਨੂੰ ਬਿਆਨ ਕਰ ਦਿੰਦੀ ਹੈ, ਇਸ ਨੂੰ ਕਹਿੰਦੇ ਨੇ ਬੈਖਰੀ, ਰਸਨਾ ਬਿਆਨ ਕਰ ਦਿੰਦੀ ਹੈ। ਪਰਾ, ਪਸੰਤੀ, ਮੱਧਮਾ, ਬੈਖਰੀ, ਜ਼ਬਾਨ ਜੋ ਬੋਲ ਰਹੀ ਹੈ, ਇਹ ਧੁਨੀ ਤੋਂ ਆਵਾਜ਼ ਉੱਠ ਰਹੀ ਹੈ, ਜ਼ਬਾਨ ਕਹਿ ਰਹੀ ਹੈ। ਪਰ ਹੁਣ ਜ਼ਬਾਨ ਨੇ ਵਾਹਿਗੁਰੂ ਵਾਹਿਗੁਰੂ ਜੋ ਜਪਣਾ ਹੈ, ਧਿਆਨ ਨੂੰ ਬੈਖਰੀ ਤੋਂ ਪਰਾ ਤੱਕ ਲੈ ਜਾਣਾ ਹੈ, ਧੁਨੀ ਤੱਕ ਲੈ ਜਾਣਾ ਹੈ। ਇੰਜ ਉਲਟੀ ਉਲਟੀ ਗੰਗਾ ਜਮਨ ਮਿਲਾਓ, ਭਗਤ ਕਬੀਰ ਕਹਿੰਦੇ ਨੇ। ਇਸ ਤਰ੍ਹਾਂ ਹੁਣ ਉਲਟਾਣਾ ਹੈ, ਵਾਹਿਗੁਰੂ ਵਾਹਿਗੁਰੂ ਇਸ ਨੂੰ ਸੁਣਨਾ ਹੈ। ਇੱਕ ਦਿਨ ਐਸਾ ਆਵੇਗਾ, ਧਿਆਨ ਕੰਠ ਤੱਕ ਪਹੁੰਚ ਜਾਏਗਾ, ਕਿਉਂਕਿ ਸੁਣ ਜੋ ਰਿਹਾ ਹੈ, ਔਰ ਪਤਾ ਚਲੇਗਾ ਜੋ ਮੇਰੀ ਜ਼ਬਾਨ ਕਹਿ ਰਹੀ ਹੈ, ਇਸ ਦੀ ਬੁਨਿਆਦ ਹੋਰ ਥੱਲੇ, ਇਹ ਤੇ ਕੰਠ ਤੋਂ ਆ ਰਿਹਾ ਹੈ। ਜਦ ਧਿਆਨ ਇੱਥੇ ਤੱਕ ਜਾਵੇ, ਕਹਿੰਦੇ ਵਾਹਿਗੁਰੂ ਆਖਣ ਵਿੱਚ ਰਸ ਆਉਣ ਲੱਗ ਪੈਂਦਾ, ਸਵਾਦ ਆਉਣ ਲੱਗ ਪੈਂਦਾ, ਉਸ ਤੋਂ ਪਹਿਲੇ ਨਹੀਂ। ਅਗਰ ਅਜੇ ਧਿਆਨ ਰਸਨਾ ਤੱਕ ਹੀ ਹੈ, ਵੀ ਜ਼ਬਾਨ ਪਈ ਬੋਲਦੀ ਹੈ ਵਾਹਿਗੁਰੂ ਵਾਹਿਗੁਰੂ ਤੇ ਸੁਣ ਰਹੇ ਹਾਂ, ਧਿਆਨ ਇੱਥੇ ਹੀ ਹੈ, ਅਜੇ ਧਿਆਨ ਗਹਿਰਾ ਨਹੀਂ ਹੈ। ਜਿਸ ਧਿਆਨ ਸਾਧਨਾ ਦੀ ਮੈਂ ਗੱਲ ਕਰ ਰਿਹਾ, ਇਹ ਕੋਈ ਹਜ਼ਾਰਾਂ ਚ ਇੱਕ ਅੱਧ ਕਰਦਾ ਹੋਵੇਗਾ, ਇਹ ਵੀ ਮੈਂ ਅਰਜ਼ ਕਰਾਂ। ਕਥਾ ਕੀਰਤਨ ਬਥੇਰੇ ਸੁਣਦੇ ਆਉਣਗੇ, ਬਥੇਰੇ ਕੱਢਦੇ ਆਉਣਗੇ, ਬਹੁਤ ਪਾਠ ਕਰਦੇ ਆਉਣੇ ਨੇ, ਔਰ ਕਿਧਰੇ ਤੁਹਾਡੀ ਸ਼ਰਧਾ ਟੁੱਟੇ ਨਾ, ਇਸ ਨੂੰ ਮੈਂ ਬਹੁਤ ਖੁਲਾਸੇ ਦੇ ਰੂਪ ਵਿੱਚ ਵੀ ਨਹੀਂ ਲੈਣਾ, ਕਿਉਂਕਿ ਹਰ ਮਨੁੱਖ ਦਾ ਆਪਣਾ ਆਪਣਾ ਹਾਜ਼ਮਾ ਹੁੰਦਾ ਨਾ, ਕਿੰਨਾ ਕੁ ਹਜ਼ਮ ਕਰ ਸਕਦਾ, ਇਹ ਵੀ ਮੈਂ ਅਰਜ਼ ਕਰਦੇ ਹਾਂ। ਜਿਸ ਕਰਮ ਨੇ ਕੋਈ ਰਸ ਨਹੀਂ ਦਿੱਤਾ, ਔਰ ਲਗਾਤਾਰ 10-20 ਸਾਲ ਤੋਂ ਕਰਦੇ ਰਹੇ ਹੋਏ, ਤਾਂ ਫਿਰ ਇਤਨਾ ਸੋਚ ਲੈਣਾ ਚਾਹੀਦਾ ਹੈ, ਕਰਮ ਭਰਮ ਸੀ, ਕਰਮ ਧਰਮ ਨਹੀਂ ਸੀ, ਬਸ ਇੰਨਾ ਸਮਝ ਲੈਣਾ ਚਾਹੀਦਾ। ਧਿਆਨ ਜਦ ਕੰਠ ਦੇ ਚ ਆ ਜਾਏ, ਮਧਮਾ ਦੇ ਚ, ਵਾਹਿਗੁਰੂ ਆਖਣ ਦੇ ਚ ਰਸ ਆਉਣ ਲੱਗ ਪੈਂਦਾ ਹੈ, ਸਵਾਦ ਆਉਣ ਲੱਗ ਪੈਂਦਾ ਹੈ। ਐਸਾ ਹੋਵੇ ਤਾਂ ਕਹਿੰਦੇ ਨੇ ਇਹਦੀ ਰਸਨਾ ਤੇ ਵਾਹਿਗੁਰੂ ਵਸ ਗਏ। ਪ੍ਰਭ ਜੀ ਵਸੇ ਸਾਧ ਕੀ ਰਸਨਾ, ਸਾਧ ਸਾਧਨਾ ਕਰ ਰਿਹਾ, ਰਸਨਾ ਤੇ ਵਸ ਗਏ। ਪ੍ਰਭ ਜੀ ਵਸੇ ਸਾਧ ਕੀ ਰਸਨਾ, ਨਾਨਕ ਜਨ ਕਾ ਦਾਸਨ ਦਸਨਾ। ਇਸ ਤਰ੍ਹਾਂ ਦੇ ਮਨੁੱਖ ਦਾ ਵਾਹਿਗੁਰੂ ਆਖਿਆ ਹੋਇਆ ਗਹਿਰਾ ਹੈ, ਧਿਆਨ ਉਸਦਾ ਗਹਿਰਾ ਹੈ, ਔਰ ਜਦ ਕਹਿੰਦਾ ਹੈ ਤੇ ਉਸਨੂੰ ਰਸ ਆਉਂਦਾ ਹੈ, ਸਵਾਦ ਆਉਂਦਾ ਹੈ। ਜਦ ਉਹ ਸੁਖਮਨੀ ਪੜਦਾ ਤਾਂ ਨਿਰਾ ਪੜਦਾ ਨਹੀਂ, ਉਹ ਜਪਦਾ ਹੈ। ਇੱਕ ਹੈ ਗੁਰਬਾਣੀ ਪੜ੍ਹਨੀ, ਇੱਕ ਹੈ ਜਪਣੀ। ਪੜ੍ਹਨੀ ਹੈ ਕੰਠ ਕਰਨ ਵਾਸਤੇ, ਪੜ੍ਹਨੀ ਹੈ ਅਰਥ ਬੋਧ ਵਾਸਤੇ। ਜਪਣੀਏ ਬਾਣੀ ਦਾ ਰੂਪ ਹੋ ਜਾਈਏ, ਜਪ ਮਨ ਮੇਰੇ ਗੋਬਿੰਦ ਕੀ ਬਾਣੀ, ਸਾਧੂ ਜਨ ਰਾਮ ਰਸਨ ਬਖਾਣੀ। ਤੇ ਮੈਂ ਅਰਜ਼ ਕਰਦਿਆਂ, ਪੜ੍ਹਨਾ ਜਪਣਾ ਨਹੀਂ ਹੈ ਤੇ ਜਪਣਾ ਪੜ੍ਹਨਾ ਨਹੀਂ ਹੈ, ਇਹਨੂੰ ਕਿਧਰੇ ਇੱਕ ਨਾ ਸਮਝ ਲੈਣਾ, ਬਿਲਕੁਲ ਨਹੀਂ ਹੈ ਇੱਕ। ਪਹਿਲੇ ਪੜ੍ਹਨਾ ਹੈ ਕੰਠ ਕਰਨ ਲਈ ਯਾਦ ਹੋਵੇ, ਪਹਿਲੇ ਪੜ੍ਹਨਾ ਹੈ ਚਲੋ ਥੋੜਾ ਜਿਹਾ ਅਰਥ ਬੋਧ ਦਾ ਪਤਾ ਚੱਲੇ, ਫਿਰ ਜਪਣਾ ਹੈ ਬਾਣੀ ਦਾ ਰੂਪ ਹੋ ਜਾਈਏ, ਜੋ ਬਾਣੀ ਹੈ ਇਸ ਦਾ ਰੂਪ ਹੀ ਹੋ ਜਾਈਏ। ਇਹ ਤੇ ਤਾਂ ਹੋਵੇਗਾ ਕਿ ਮਨੁੱਖ ਜਪੇਗਾ, ਪੜ੍ਹਨ ਵਾਲੇ ਵੀ ਦਿਖਾਈ ਦੇ ਜਾਂਦੇ ਨੇ, ਜਪਣ ਵਾਲੇ ਵੀ ਦਿਖਾਈ ਦੇ ਜਾਂਦੇ ਨੇ, ਪਤਾ ਚੱਲ ਜਾਂਦਾ ਇਹ ਬਾਣੀ ਪੜ੍ਹ ਨਹੀਂ ਰਿਹਾ, ਜਪ ਰਿਹਾ, ਪਰ ਇਹ ਬਾਣੀ ਪੜ੍ਹ ਰਿਹਾ, ਬਸ ਪੜ੍ਹ ਰਿਹਾ, ਥੋੜਾ ਜਿਹਾ ਕੰਠ ਕਰਨ ਵਾਸਤੇ ਜਾਂ ਅਰਥ ਬੋਧ ਵਾਸਤੇ, ਜਾਂ ਉਂਝ ਹੀ ਚਲੋ ਰਸਮ ਹੈ, ਨਿਤਨੇਮ ਹੈ, ਪੜ੍ਹ ਰਿਹਾ। ਹਜ਼ਾਰਾਂ ਮਨੁੱਖਾਂ ਦੇ ਇਕੱਠ ਦੇ ਜੋ ਪੜ੍ਹਨ ਵਾਲੇ ਨੇ, ਤੁਹਾਨੂੰ ਕੋਈ ਇੱਕ ਦੋ ਜਪਣ ਵਾਲੇ ਮਿਲਣਗੇ। ਜਪਣਾ ਔਖਾ ਹੈ, ਪੜ੍ਹਨਾ ਇਤਨਾ ਔਖਾ ਨਹੀਂ ਹੈ। ਮੈਂ ਫਿਰ ਅਰਜ਼ ਕਰਾਂ, 18-18 ਘੰਟੇ ਵੀ ਤੁਹਾਨੂੰ ਪੜ੍ਹਨ ਵਾਲੇ ਮਿਲਣਗੇ, 18 ਮਿੰਟ ਜਪਣ ਵਾਲੇ ਨਹੀਂ ਮਿਲਣਗੇ। ਕਠਿਨ ਹੈ, ਔਖਾ ਹੈ, ساری ساری رات کیرتن کرن والے میں انج کہہ لیں پڑھن والے ملن گے، کیرتن جپن والے مشکل 18 منٹ بھی نہیں، کٹھن ہے وہ کیا ہی ہے. دھیان جد کنٹھ دے چلا جائے تھوڑا جہاں گہرا چلا گیا ہے تو ایک بودھ آندا ہے کہ واہگرو جو میں کہہ رہا یہ تے تھلوں آ رہے ہیں، میرا زبان تھوڑی پہ بول دی، تھلوں گہرائی چ آ رہے ہیں. اور پھر رسنا نو رس آن لگ پیندا تو دھیان گہرا ہو گیا. واہگرو واہگرو جپدیاں جپدیاں اسی طرح کن سنن تے زبان بول رہی ہوئے کل تو ضرور کرنا. میں اکثر اس نو انج بیان کردا ہوں، ہر گھر دے جیسے رسوئی ہوندی ہے بھوجن بنان واسطے، ہر گھر دے 4-6 فٹ جگہ ایسی چاہیے جتھے بھجن کر سکے، روح دی خوراک جتھے شریر دا بھوجن بنے. وہ کچن بہت سونا ہے کھلی جگہ، جتھے روح دا بھوجن بنے آتما دا بھوجن بنائی ہے گھر دے وہ رسوئی بھی چاہیے. سڈے جد ایک سوکشم شریر ہے ایک استھول شریر ہے، دو کچن چاہیے ہر گھر یہ بھی میں ارج کر دیا. جتھے شریر دی ترپتی واسطے بھوجن بنتا ہے اس کچن نالوں اس رسوئی نالوں وہ رسوئی مہان کھلی سوچ تے سندر چاہیے ہے، جتھے روح دا جو ہے غذا بنانی ہے. لوکی گرو گرنتھ صاحب دا پرکاش کر لیندے نے پر میانی دے جیڑی گھر بالکل جگہ فالتو ہے کسی کام کی نہیں، اتے اتوں سپشٹ ہوتا ہے اے گرو تو اتے ہی رہ جو سارے کام کی کوئی جگہ نہیں، اتوں ہی پتا چل جاتا ہے کہ کتنی ویلیو پہ دے دینے کتنی اہمیت پہ دے دینے. شریر جس بھوجن نال ترپت ہوتا ہے جتنی اہمیت اسنوں دیتی ہے اس رسوئی نے اتنا بھی نہیں دیتی، وہ بھی رسوئی ہے، اتے آتما کا بھوجن تیار ہوئے گا. پر یہ میں عرض کرا بہتے گھر رسوئی ہے بھی کوئی نہیں، کوئی نہیں بنائی نہیں. تو ہویا کی ہے، تن زندہ ہے روح مر گئی ہے، آنکھاں جیواں وسرے مر جا مر گئی ہے، اتنے آخیا ہی نہیں کدی جپیا ہی نہیں، روح تے مردہ ہے. وہ روحانیت وہ تے ہے ہی کوئی نہیں، وہ تے مردہ ہو چکی ہے. نہ گھر دے رسوئی ہے نہ اس طرح دا بھوجن چھکنا ہے. بہت کدرے مجبوری ہوے گھر کوئی سادن نہیں، 4 فٹ جگہ بھی اس طرح دی نہیں، چلو گردوارے بیٹھ کے کر لے، ہے یہ ویکتیگت بندگی سموہک بندگی نہیں ہے. سموہک بندگی کتھا کیرتن واہگرو واہگرو یہ سموہک بندگی نہیں جو واجے جوڑے جوڑیاں تے چھینے لے کے واہگرو واہگرو انج جو ہے اچا اچا الاپن لگ پے، میری آتما کدی انہوں نال سہمت نہیں ہوئی. یہ بھی محض کرنے ہیں، اتنی ویکتیگت بندگی ہے. اتنے کیرتن کرو کتھا کرو گربانی دا پاٹھ کرو جپ کرو. واہگرو یہ ویکتیگت بندگی ہے، ویکتیگت سموہک بندگی ویکتیگت بندگی. دربار صاحب دے اس طرح واہگرو واہگرو کرن دی کوئی اجازت نہیں، کیرتن ہوے گا سر، اتوں پریرنا لے کے جاؤ پھر ویکتیگت بندگی واہگرو واہگرو جپو. اور واقعی یہ گردوارے تو پریرنا لے آیا ہے انہوں پھل مل گیا ہے، پہچان کی ہوئے گی واہگرو واہگرو جپن لگ پیا، بس یہ پہچان ہے. یہ رسوئی گھر دے چاہیے 4 فٹ. اگر روز روز اسی تھان تے بیٹھ کے جپ جاری رہا یقین جانو جگہ بھی چارج ہو جائے گی. اور جتھے تک داس دا نکا جہاں انبھو، اگر اتھے کوئی دشٹ بھی بیٹھ گیا نا اس تھان تے، وہ دی زبان تو بھی واہگرو نکل جائے گا، وہ جگہ اتنی چارج ہو جائے گی، اس جگہ دا اتنا اثر ہے. اور جو ایک دفعہ 4 فٹ جگہ نو اسی چارج کرن دے سفل ہو گئے، مندر بنان دے سفل ہو گئے، تو سارا گھر مندر بن جائے گا، سارا گھر دھرمشال بن جائے گا. گھر گھر اندر دھرمشال ہوے کیرتن سدا وسویا. اس ڈھنگ نال جی کہ تیرا گھر بھی گردوارا بن جائے، اس ڈھنگ نال نہ جی کہ تو گردوارے نو بھی اپنا گھر بنا لویں. میں لفظ پھر دوہرا دیا، اس ڈھنگ نال جی کہ تیرا گھر بھی گردوارا بن جائے،
0: इस ढंग नाल ना जी के गुरुद्वारा भी तेरा घर हो गए। घर नो गुरुद्वारा बना, गुरुद्वारे नो घर ना बना। जिहड़ियां हरकतां तू घर दे च करदा है ते ओही गुरुद्वारे करन लग पिया तो गुरुद्वारा ते घर बन गया। नहीं, तू घर दे च भी इस ढंग नाल जी के घर गुरुद्वारा बन जाए। तेरे घर दे कोलों कोई लंघे अगलिया नू महक मिले धर्म दी। घर घर अंदर धर्मशाल, घर ही धर्मशाल हो जाए। चलो सारा घर नहीं धर्मशाल बना सकदा, सारे घर नू रूहानी किचन नहीं बना सकदा। तू चार फुट जगह ते रख जिथे चौकड़ा मार के तू वाहेगुरु वाहेगुरु जप सके, और उस जगह नू महफूज रख ले, उते होर कुछ ना होवे। पुराना निजाम तो यह कहता सी कि रसोई नू पवित्र रखो, तन दी खुराक जिथे बने ते मन दी जिथे बननी उनू ते पवित्र रखना ही है, साफ रखना ही है, दोवें पवित्र रख। ध्यान जद कंठ दे च आवे मधमा दे च, रसना नू रस आण लग पैंदा है। वाहिगुरु वाहिगुरु ए जप जारी रहे ते ध्यान चला जाए हिरदे तक, इस तरह दा मनुख अनहद दी धुनी सुन लग पैंदा है। बिनवंत नानक गुर चरण लागे वाजे अनहद तूरे, तूरे शहनाइया अनहद दियां शहनाइया वजन लग पईआं। चेत अचेत मूड मन मेरे बाजे अनहद बाजा, अनहद दा वाजा वजन लग पएगा। तू चिंतन ते कर, हर तीजे चौथे शब्द दे च अनहद शब्द दा जिक्र आ जाएगा गुरु ग्रंथ साहिब दे च। आहत जो दो चीजां दे टकराव तो पैदा हुंदा शब्द, जैसे दो हत्थां दे टकराव तो, पत्थर नाल पत्थर टकरावे, सोने नाल सोना, लोहे नाल लोहा या लोहा पित्तल नाल, दो चीजां दे टकराव तो जो आवाज पैदा हुंदी उहनूं कहिंदे ने आहत। पर जो ब्रह्मंड दे च व्यापक है उहनूं कहिंदे ने अनाहत। उसे तो सारा जगत पैदा होया, कीता पसाओ एको कवाओ तिस्ते होए लख दरिया। ए नाद हर मनुख दे अंदर वज रहा है, घट घट वाजे नाद, सुनाई क्यों नहीं देंदा, ध्यान नहीं अंदर मुखी। जद हिरदे तक ध्यान पहुंच जाए पसंती तक, ए अनहद दियां धुनिया सुनाई देन लग दें। अनहद रूप अनाहद बाणी चरण सरन जाए बस्त भवानी। आहत शब्द साडे ने असी बोलते हां, अनाहद बोल परमात्मा दे ने, ब्रह्म वाक उन्हों कहिंदे ने ब्रह्म बोल। ब्रह्म दा शब्द ब्रह्मंड दी ध्वनि है, मनुख गाहे बगाहे सुनदा है, बहुते ते नहीं। इस तरह दे मनुखा दे नाल धरती जरूर भरी पई है, बहु गिणती च ना सही पर फिर भी है। और इस तरह दे पुरुष दास नू मिले ने, कईयां ने ते हैरानगी नाल पुछिया की है, साडी समझ तो परे है एक ही है। क्योंकि कलगीधर पिता ने खुद ये लिखे है, ऐसा हो सकता है कि मनुख हैरान हो के पूछे ये कौन आए आत्म स्वरूप जय अमित तेज अवगत अभूत। श्री मुखवाक पातशाही दसी एक ही है, कौन है ये, किसकी आवाज है। ऐसा प्रश्न अभ्यासी के अंदर पैदा हो सकता है, क्योंकि जिंदगी पहली दफा तो होना है, इस तरह पहले तो इसका कोई अनुभव है नहीं। तो हैरान हो के कह सकता है की है, लेकिन अजे भी इसने मंजिल नू नहीं छोया, अजे भी अनाहद नू सुनदा पिया है, अजे भी उस परम अनंत तक नहीं पहुंचया। कहिंदे ने ध्यान जद पहुंचे किथे, परा तक नाभी तक जिथों यह धुन उठती पई है, ध्वनि तक ए धुन पहुंच जाए। जिथो ध्वनि उठ रही है वाहेगुरु वाहेगुरु सुन के यही ध्वनि फिर उत्थे पहुंचे। उल्टी गंगा जामन मिलाऊं धुन नाल इस तरह धुन टकरावे, कहिंदे नाभी पूरी खुल जाती है। ये दो हालतां दे च खुलदी है, दो हालतां च, एक जद मौत आउंदी है अंतिम समय ये नाभ खुलदी है,
3: ذکر کر دینے میرے بادشاہ, آج کال کھلے تیری گانٹھڑی, اج کل دے چے گنڈ کھلن والی ہے, یہ ناب کھلن والی ہے. اسے دے چے ہے چوٹ جو موت کر دی ہے تے ناب کھل دی ہے, آخری پران نکل دا ہے تو شریر دی جڑی حالت بن دی ہے وہ اے, ہاتھ مروڑے تن کپے سیاؤ ہوا سیت, اینج مٹھیاں بند ہون گیاں, دنگیاں وجن گیاں, کمبنی چھڑے گی, سمجھ لو گنڈ کھل گئی, آخری پران گیا, موت ہو گئی شریر دی, ختم. یہ پراکرتک روپ ہر ایک دی گنڈ کھل دی ہے, پر اس سمے کھل دی کوئی ہوش نہیں آتا, بے ہوشی جی کھل دی ہے. اور چونکہ پیڑا اتنی زبردست ہوندی ہے تو پرکرتی بے ہوش کر دیندی ہے, جیسے آپریشن کرن لگے ہیں ڈاکٹر بے ہوش کرتا ہے, اس جگہ نو سن کرتا ہے, یقین جانو ایک شریر دے چ جیون چیتنا نو کڈ کے دوسرے چ پانا ہے, یہ تو بہت بڑا آپریشن پرکرتی کر دی ہے, پرماتما کرتا ہے, تو پرکرتی بے ہوش کر دیندی ہے, اس سمے کوئی بھی ہوش چ نہیں آتا. اور اسہ پیڑا ہے جو نہیں منک سار سکتا, اسہ پیڑا اتھا پیڑا, اس پیڑا کر کے ہے تے بے ہوشی, پر پھر بھی جڑی شریر دی حالت بنتی ہوئے, ہاتھ مروڑے تن کپے سیاؤ ہوا سے, اینج مٹھیاں بند ہون گیاں, دندیاں وجن گیاں, کمبڑی چھڑے گی, شریرک آچاریہ کہہ دیندے نے یہ گیا آخری پران, ختم, یہ گنڈ کھل گئی, ناف کھل گئی. ایک ادوں کھلتی ہے واہگرو واہگرو, یا کوئی بھی دھن جو اپنے اپنے اوتاراں تو جو انہاں نوں منتر ملے اچارن کر دینے, واہگرو واہگرو دی اے دھنی جد واقعی دھنی تک پہنچتی ہے, نابی تک پہنچتی ہے, یہ دھنی جد دھنی تک پہنچتی ہے, نابی دھنی زبان جو کہہ رہی ہے دھنی, یہ جد دھنی دھنی تک پہنچتی ہے دھیان دے آسرے تے, بنا دھیان تو نہیں, جتنا دھیان گہرا جائے گا اتنی دھن گہری جائے گی, جیسے جیسے دھیان گہرا جاندا جائے گا بس اس دے آسرے تے دھن بھی گہری جا رہی ہے, کنٹھ تک آ گئی ہے, ہردے تک آ گئی ہے, ہوں یہ دھنی دھنی تک آ گئی ہے, نابھی تک آ گئی ہے, دھیان گہرا چلا گیا. اس حالت وچ بھی کہندے نے یہ ناف پوری کھلتی ہے, تن دی موت نہیں آتی, من دی موت ہو جاتی ہے. وہ جد تن دی موت آتی ہے سیم اہی حالت ابیاسی دی بنتی ہے جد من دی موت آتی ہے, بالکل مٹھیاں بند ہو گیا, دندیاں وجدیاں, کمبنی چھڑ دی ہے, جد دھنی دھنی تک پہنچ گئی. گرو نانک دی یہ حالت ہوئی ترپتا جی وید نو بلا لیا گیا, یہ کی ہو گیا میرے بچے نو, کمبڑی چھڑی ہوئی ہے, پہلے تے کمبل تے کمبل پایا ماتا ترپتا نے, کمبڑی چل رہی ہے, رجائیاں پائیاں اگ بالی, اتنی ٹھنڈ نہیں سی پر کمبڑی, دندیاں بج رہی ہیں, اور مٹھیاں انج بند, دندیاں بج رہی ہیں, کمبڑی چھڑی ہوئی ہے. ترپتا جی نے سنیا سی تے اس طرح دے پرش بھی دیکھے سن انتم سمے جنہ دی یہ گنڈ کھل دی ہے, تو بھجی ہوئی گئی وید نو بلا لیا, ویکھو تے صحیح میرے لال نو کی ہویا ہے. کہندے نے نبز ویکھی وید نے اور متھا دیکھیا, اکھاں دیکھیاں, جو آیوروید دا ڈھنگ ہے شریر دی جانچ پڑتال کرن دا. اے وید کہن لگا ماتا ترپتا نو, ماں جی جتھے تک میرا گیان کہندا ہے گرو نانک دی نبز ٹھیک چل رہی ہے, دل دی دھڑکن بھی بالکل ٹھیک ہے, اور میں متھے تے بھی ہاتھ لا کے ویکھے, اس دا تاپمان بھی بالکل ٹھیک ہے, برابر ہے, میں ہاتھ پیر بھی دیکھے نے ਇਹਨਾਂ ਦੀ ਚਾਲ ਵੀ ਠੀਕ ਹੈ, ਇਹਨਾਂ ਦਾ ਤਾਪਮਾਨ ਵੀ ਠੀਕ ਹੈ। ਜੋ ਮੇਰਾ ਗਿਆਨ ਹੈ ਉਸ ਦੇ ਮੁਤਾਬਕ ਇਹ ਰੋਗੀ ਨਹੀਂ ਨੇ।